सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. FM बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर 13 श्रावण शके 1948, दिनांक 4 ऑगस्ट 2026. श्रोते हो, पहाटेचे 5:57 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करत आहोत. ऐकूया मंगलध्वनी.

एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र समाचार सहक्षेपित करत आहे.

0: को मजबूत करने के उद्देश्य से लगभग 50,000 प्रवासी परिवारों को राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम के डेटाबेस में एकीकृत कर रही है। एक आधिकारिक प्रवक्ता ने बताया कि सरकार प्रवासी राशन कार्ड को साधारण खाद्य पात्रता कार्ड की जगह व्यापक सामाजिक कल्याण लाभ के तौर पर परिवर्तित कर रही है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: श्रोते हो, FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम। 6:05 झाले आहेत। प्रसारित करत आहोत मानवी जीवन मूल्य उंचावणारी विचार मालिका, कार्यक्रम चिंतन। आज चिंतन या कार्यक्रमातून आरसा याविषयी कांचन कोलते यांचे विचार ऐकूया।
2: आरसा, मानवी जीवनात काही गोष्टी साध्य दिसतात पण त्यामध्ये गोड आणि गहन अर्थ दडलेला असतो, कारण आरसा ही एक अशी साधी वस्तू आहे जी केवळ आपले प्रतिबिंब दाखवते असे वाटते, परंतु त्यामागे जीवनाचे खोल तत्वज्ञान लपलेले आहे। आरसा म्हणजे बाह्य रूपाचे प्रतिबिंब दाखवणारे साधन असले तरी तो माणसाला स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःचे मूल्यमापन करण्याची संधी देतो। म्हणूनच आरसा हा केवळ भौतिक वस्तू नसून ती आत्मपरीक्षण, सत्य, प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे। आरशाची संकल्पना समजून घेतली तर तो एक गुळगुळीत आणि समकदार स्पष्ट भाग आहे ज्यावर प्रकाश परावर्तित होऊन आपले प्रतिबिंब दिसते। दैनंदिन जीवनात आपल्या आरशाचा उपयोग स्वतःला सुसज्ज करण्यासाठी करतो। आपण आरशात पाहून आपले रूप, वेशभूषा आणि व्यक्तिमत्व सुधारतो, परंतु आरशाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणताही आडपडदा न ठेवता जसे आहे तसे सत्य दाखवतो। तो ना खोटेपणा करतो ना दिखावा करतो। त्यामुळे आरसा हा सत्य, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचे जिवंत प्रतीक मानला जातो। जीवनात आरशाचे महत्व अत्यंत मोठे आहे। प्रत्येक व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात आरशात स्वतःला पाहून करतो। स्वच्छ, नीटनेटकेपणा आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व टिकवण्यासाठी आरसा अत्यावश्यक ठरतो। आरशामुळे आपल्याला बाह्य रूपाची जाणीव होते आणि आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे सादर करू शकतो। त्यामुळे आरसा हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा बाह्य पैलू सुधारण्यासाठी उपयुक्त साधन आहे। तथापि आरशाला खरा आणि अधिक गहन अर्थ आत्मपरीक्षणामुळे संबंधित आहे। जसा भौतिक आरसा आपल्या बाह्य रूप दाखवतो तसाच मनाचा आरसा आपले अंतर्मन दाखवतो। व्यक्तीने जर आपल्या विचारांच्या, कृतीचा आणि वर्तनाचा प्रामाणिकपणे विचार केला तर तो आत्मपरीक्षणाचा आरसा ठरतो। आपल्या चुका ओळखणे, गुण दोषाचा विचार करणे आणि स्वतःमध्ये सुधारणा करणे ही प्रक्रिया आरशाच्या प्रतीकात्मक अर्थाचे जोडलेले आहे। त्यामुळे जीवनात प्रगती करण्यासाठी केवळ बाह्य सौंदर्य नव्हे तर अंतर्मनाची शुद्धता आणि पारदर्शकता आवश्यक आहे। आरसा आणि सत्य यांचा परस्पर संबंध अत्यंत जवळचा आहे, कारण आरसा कधीही खोटं बोलत नाही। त्याचप्रमाणे जीवनाचे सत्य आणि प्रामाणिकता या मूल्यांना महत्त्व दिले पाहिजे। खोटेपणा, दिखावा यामुळे व्यक्तिमत्व कमजोर होते। त्यामुळे प्रत्येकाने आरशासारखे प्रामाणिक आणि पारदर्शक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। समाजाच्या दृष्टीने आरसा ही संकल्पना महत्त्वाची आहे। साहित्य, कला, माध्यम यांना समाजाचे आरसे म्हटले जाते, कारण ते समाजातील वास्तव परिस्थितीचे प्रतिबिंब दाखवतात। समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचे चित्रण करून ते समाजाला स्वतःकडे पाहण्याची संधी देतात। जर समाजाने आपल्या त्रुटी ओळखून त्यामध्ये सुधारणा केली तर तो अधिक प्रगत आणि सुसंस्कृत होऊ शकतो। त्यामुळे आरसा हा समाज सुधारणेतील एक प्रभावी प्रतीक आहे। आरसा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाची भूमिका बजावतो। आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या चुका ओळख आणि त्यामध्ये सुधारणा करते। गुणांचा विकास आणि दोषांचा त्याग यामुळे व्यक्तिमत्व अधिक सक्षम आणि प्रभावी बनते। आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांचा विकास आरशाच्या शिकवणीतून होते। त्यामुळे आरसा व्यक्तीला सतत सुधारण्याची आणि प्रगती करण्याची प्रेरणा देतो।
1: श्रोते हो,

0: आणि या कार्यक्रमातून आरसा याविषयी कांचन खोलते यांचे विचार आत्ताच आपण ऐकले. याबरोबरच चिंतन कार्यक्रम समाप्त होत आहे. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 6:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत.
1: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्तीरसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती
0: श्रोते हो, भक्ती संगीत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भक्ती संगीतात मनाला शांत आनंद देणारी एक तृप्तीची भावना असते, हा गोडवा आता आपण अनुभवूयात. कार्यक्रमातलं पहिलं गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात, ही भक्तिरचना TK जाधव यांची आणि संगीत श्रीधर फडके यांनी दिलं आहे.

सुदेव सकाळी उठून आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण केल्याने मनाला एक ऊर्जा मिळते आणि आपला दिवस चांगला जाण्याची एक उत्तम अशी प्रेरणाही आपल्याला लाभते. कार्यक्रमात यानंतर देवकी पंडित यांच्या भक्तिमय स्वरात गौरी कुलकर्णी यांची रचना ऐकूयात. संगीत अशोक पत्की यांचं आहे.

0: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध। ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर।
1: श्रोत्यांनो, सकाळी सकाळी भक्ती संगीत ऐकल्याने मनाला खरोखरच मानसिक शांतता लाभते। खरं तर भक्ती संगीत ऐकल्याने कठीण काळात माणसाचे मनोधैर्यही वाढते। मनाला शांतता प्रदान करणारं एक भक्तिगीत आता ऐकूयात। पंडित संजीव अभ्यंकर यांनी हे भक्तिगीत गायलेलं आहे। डॉक्टर सदाशिव जावडेकरांची ही रचना आशिष केशकर यांनी संगीतबद्ध केलेली आहे।

भक्ती रचनांमधून श्रुते हो कठीण काळात मनोधैर्य तर वाढतेच, शिवाय संतांच्या रचना जेव्हा आपण ऐकतो त्या अभंगवाणीतून कर्म आणि भक्तीचा संदेशही आपणाला मिळतो. भक्तिगीतांमुळे अहंकार बाजूला सारून नम्रतेचा गुण विकसित होतो आणि मानवीय दृष्टिकोन बाळगण्याची प्रेरणाही आपणाला या भक्तिगीतातून मिळते. सकाळी सकाळी भक्तिगीत ऐकल्याने आपल्या इष्टदेवतेच्या नामस्मरणाने सुरांच्या लयबद्धतेमुळे मन केंद्रित होऊन एकाग्रताही वाढते. कार्यक्रमात शेवटी देवकी पंडित यांच्या स्वरात संत तुकाराम यांची रचना ऐकूयात. संगीत नीरज करंदीकर यांचं आहे.

अक्षदेहो देवकी पंडित यांच्या भक्तिमय स्वरात संत तुकाराम यांची रचना आपण ऐकली. संगीत नीरज करंदीकर यांचं होतं. या रचनेबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. भक्तिसंगीताचा कार्यक्रम भक्तिवंदना आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊया आज आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात सकाळी 6:40 सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना याविषयीचा कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा पर्यावरणविषयक कार्यक्रम परिसर 6:50 आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. श्रोतेहो, 6:55 आपण दिनविशेष जाणून घेऊ शकाल. सकाळी 7 देशभक्तीपर गीतरचना ऐकू शकाल. आज सकाळी 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल आपण ऐकू शकाल. 7:25 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकू शकाल. समाचार प्रभात या हिंदी बातमीपत्राची वेळ आहे 8:00 हे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 गझल गायनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:00 विविध भारती सेवेचे प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 गीतशिल्प हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, आज सकाळी 10:30 भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमाचा भाग क्रमांक 51 प्रसारित होईल. लेखन केलं आहे आशा बगे यांचं आणि अभिवाचन जयश्री पुराणिक यांनी केलं आहे. 10:45 जगन्नाथ बोडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आजच्या लोकसंगीत या कार्यक्रमातून प्रसारित होतील. 11:00 प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. या शैक्षणिक प्रायोजित कार्यक्रमाचे प्रायोजक NCERT. 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, 12:00 महिलांसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 12:00 ते 5:30 या वेळेत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 12:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र आणि 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, आज 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी युवावाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती सेवेचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:30 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून शेतकरी बंधू भगिनींसाठी किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:45 हिंदी बातमीपत्र समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, 9:00 ते 11:00 या वेळेत राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 11:00 राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, आकाशवाणी नांदेड केंद्राची आजची प्रसारण सभा 11:10 समाप्त होईल. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकली. FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर

0: श्रुदेव आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 6:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं.
2: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून आहे. अतिपाण्यामुळे मुळांना प्राणवायू न मिळणं, सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होणं, रस शोषक किडी आणि काही रोगांचा प्रादुर्भाव वाढणं अशा कारणामुळे सोयाबीनची पानं पिवळी पडणं, वाढ खुंटणं, झाडांचा जोम कमी होणं अशा तक्रारी आपल्याला बघायला मिळतात. पिकामध्ये पिवळेपणा नेमका कोणत्या कारणामुळे येत आहे हे ओळखून त्यानुसार उपाययोजना कराव्यात. मंडळी सध्या जर पीक सतत पावसामुळे पिवळेपणा दिसत असेल तर घाईघाईनं वारंवार फवारण्या करू नयेत. प्रथम शेतातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. त्यानंतर 2 ते 3 दिवस उन्हाची उघडीप मिळाल्यावरच विद्राव्य खतांची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. पांढरी माशी किंवा रस शोषक किडी दिसल्यास त्यांचे त्वरित नियंत्रण करावं, कारण याच किडी पुढे पिवळा मोझाक रोगाचा प्रसार करतात. चुनखडीयुक्त जमिनीचा पीएच वाढल्यामुळे काही अन्नद्रव्यांचा जमिनीतून ऱ्हास होतो आणि पिकांना उपलब्ध होत नाहीत. चुन्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नीज, जस्त, तांबे, मॅग्नेशियम आणि लोह यांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊन सोयाबीन पीक पिवळं पडू शकतं. सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्यानं गंधक, जस्त आणि लोह यांची कमतरता असल्यामुळं सोयाबीन पीक पिवळं पडताना दिसतं. गंधक हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्ये तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते. जर गंधक कमी पडल्यास 18% हरितद्रव्य कमी तयार होतं. गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानातील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करतं. यामुळे पिकाच्या अन्न निर्मितीला चांगली चालना मिळते. जमिनीचा सामू वाढला की नत्र आणि स्फुरद पिकाला उपलब्ध होत नाही. तसंच सोडियम या घटकाचं प्रमाण वाढतं. अन्नद्रव्य सहजासहजी झाडाला उपलब्ध होऊ देत नाहीत. त्यामुळं पिकाची वाढ होत नाही आणि पीक पिवळं पडतं. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं कमी झालेलं प्रमाण आणि शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा असलेला नगण्य वापर यामुळं सोयाबीन पीक पिवळं पडतं. मंडळी पीक पिवळं पडण्याची कारणं आणि उपाय असे आहेत. सततचा पाऊस आणि शेतात पाणी साचल्यामुळं मुळांना प्राणवायू कमी मिळणं, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं कमी प्रमाण आणि सूक्ष्मजीवांची घटलेली क्रियाशीलता, नत्र, गंधक, लोह, जस्त यासारख्या अन्नद्रव्याची कमतरता, चुनखडीयुक्त कमी जास्त सामू अर्थात पीएच असलेल्या जमिनीत अन्नद्रव्य उपलब्ध न होणं, पांढरी माशी, मावा, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव, पिवळा मोझाक सारख्या विषाणूजन्य रोगांचा संसर्ग, सतत ढगाळ वातावरणामुळे प्रकाश संश्लेषण कमी होणं ही कारणं आहेत.
0: सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील माहिती आत्ताच आपण ऐकली. वाचक स्वर बालाजी गवारे यांचा होता. याबरोबरच कृषी सल्ला कार्यक्रम समाप्त होत आहे. कृषी सल्ला कार्यक्रम शेतकरी बंधू भगिनींसाठी आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगा

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज मी डेंग्यू आणि मलेरिया या विषयावर काही महत्वाची माहिती सांगणार आहे. पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया

0: यांच्यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. डेंग्यू हा आजार एडिस या डासामुळे होतो. हा डास प्रामुख्याने दिवसाचा होतो, तर मलेरिया हा फिमेल एनोफिलीस डासामुळे होतो आणि हा डास प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री चावतो. डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतात. गंभीर अवस्थेत रक्तसराव होण्याची शक्यता असते. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न केल्यास मलेरिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय आपण सर्वांनी आवश्यक पाळले पाहिजे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवावी. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी स्वच्छ करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास जाळी, मच्छरदाणी किंवा मस्किटो रेपेलंटचा वापर करा. ताप असल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घ्या. डेंग्यूमध्ये पुरेसे पाणी, ORS, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत. मलेरियामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, डेंग्यू आणि मलेरिया हे टाळता येण्यासारखे आजार आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखली तर डासांची उत्पत्ती कमी होईल आणि या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. चला तर आपण सर्व मिळून स्वच्छ परिसर, डासमुक्त परिसर आणि निरोगी समाज निर्माण करूया, संकल्प करूया. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य आहार व वेळेवर उपचार हीच पावसाळ्यातील आजारांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
1: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022।
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
1: अवश्य ऐका। मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं

0: अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला. ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय व्हिज्युअलाइज करतोय त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतंय. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो उद्देश आहे, तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम उघडून बघितले तर तुम्ही भावुक होऊन जातात आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कंटेस्टमध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इश्यू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता. सो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्डची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो एक्सप्लेन करतोय, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होतायत किंवा व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतात. पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते. त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो. व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशन मध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावत.
1: श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.
2: परिसर.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर श्रोतेहो, ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे. 6:55 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. प्रथम ऐकूया आजचा सुविचार. पूर्वग्रहांची होळी करा, स्वच्छ मनाने कार्यारंभ करा. आज 4 ऑगस्ट, आजचा दिनविशेष याप्रमाणे. सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 रोजी झाला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे परिकथाकार हॅन्स अँडरसन यांचा आज स्मृतिदिन. त्यांचं निधन 4 ऑगस्ट 1875 रोजी.

0: झाले. कादंबरीकार नासी फडके यांचा आज जन्मदिन आहे. 4 ऑगस्ट 1894 रोजी त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध हॉकीपटू उधमसिंग यांचा जन्म 4 ऑगस्ट 1928 तुर्भे येथे आशियातील पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित करण्यात आली 4 ऑगस्ट 1956 रोजी. आज सुप्रसिद्ध गायक अभिनेता किशोर कुमार यांचा जन्मदिन आहे. राष्ट्रवादी प्राच्यविद्या पंडित आणि कायदेपटू काशीप्रसाद जयस्वाल यांचाही आज जन्मदिन आहे. श्रुदैव दिनविशेष आत्ता आपण जाणून घेतला. ऐकूया जाहिरात संदेश.
1: संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड. मोबाईल 93724 50 152.
2: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
2: पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
3: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
4: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
2: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
3: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
4: संपर्क 70 50 10 10 49.
5: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
6: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
5: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
6: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
5: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
7: माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि युवा नेते माननीय श्री प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विशाल महाराज खोले यांचा भव्य कीर्तन सोहळा दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता AK संभाजी मंगल कार्यालय मारतळा तालुका लोहा येथे आयोजित केला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आयोजक बालाजी पाटील मारतळेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा, शंकर उर्फ बाळू माधवराव माली पाटील चेअरमन, कामाजी कोडगावकर सरपंच, केशवराव ढेपे मारतळेकर.
8: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
9: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
10: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
11: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
12: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
13: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
14: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
13: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
14: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
13: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
14: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूया देशभक्तीपर गीतरचना.

0: मोहम्मद अजीज, नितीन मुकेश, सुरेश वाडकर यांनी गायलेली, सुदर्शन फकीर आणि अजीज कैसी यांची रचना आपण ऐकली. संगीत चन्नी सिंग यांचं होतं. याबरोबरच देशभक्ती गीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:05 झाली आहेत.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
2: जरी बाप सारा जगाचा परिपूर्ण मारे करांची तुम्हाला.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
3: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. हॅलो, फोन फरमाइश.
0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. थोड्याच वेळात ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल.

0: नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज तिसऱ्या आठवड्यातही बाधित। विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी। आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप, जायकवाडी धरणाची पाणी पातळी 90%। आता सविस्तर बातम्या। नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांनी कालही गदारोळ केला, त्यामुळे वारंवारच्या स्थगितीनंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। दरम्यान विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 लोकसभेत सादर केलं। सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं। राज्यसभेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। नीट परीक्षेनंतर एमबीबीएस आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी आजपासून सुरू होत असून या वर्षाचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल। समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 ते 18 सप्टेंबर दरम्यान होणार आहे। काँग्रेस जनता पार्टीच्या विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करण्याचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते। फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं। पॅलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं। याप्रकरणी पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे। दरम्यान पादचारी तसंच वाहनांसाठीचे मार्ग स्पष्टपणे वेगळे करून पादचाऱ्यांसाठी सीमांकित आणि अतिक्रमण मुक्त जागा निश्चित कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय किंवा बांधकामाशिवाय हे साध्य करता येईल असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि आलोक आराधे यांच्या पीठानं म्हटलं आहे। अनुदानित खतांसोबत इतर उत्पादनांच्या खरेदीची सक्ती करण्याला राज्य शासनानं बंदी घातली असून अशा प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे। खतांच्या खरेदी विक्रीदरम्यान कोणत्याही प्रकारचे टॅगिंग किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 98-22-44-65-55 यावर तात्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन भरणे यांनी केलं आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 लागू करण्यात आला आहे। या कायद्यानुसार 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची आणि शेती किंवा पूरक कृषी व्यवसायात कार्यरत असलेली महिला शेतकरी म्हणून पात्र ठरेल। ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीमार्फत अर्ज करून पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल। या कायद्यांतर्गत महिला शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय डेटाबेस महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी, महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद आणि राज्य समन्वय समिती स्थापन करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे। ग्रामविकास विभागानं यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी केला। 1,61,373 मंजूर घरकुल लाभार्थ्यांना या अतिरिक्त राज्य हिस्साचा लाभ मिळणार आहे। यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 199,33,69,000 रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 39,86,74,000 रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे।
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण news on air.gov

0: in या वेबसाइट आणि ऐप वर ट्विटर आणि फेसबुक पेज वर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना आदरांजली वाहण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी तर नांदेड जिल्ह्यात भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रताप चव्हाण यांनी नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत पीक विमा भरावा असं आवाहन केलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 1,60,769 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। त्यापैकी 79,855 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 582 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा समावेश पुढील यादीमध्ये करण्यात येणार असून त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयकृत खासगी ग्रामीण तसंच सहकारी बँकांनी आपल्या पात्र खातेदार शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार नियमित ग्रामसभा न घेतल्याप्रकरणी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी किल्लारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे यांना सरपंच पदासाठी अपात्र घोषित केलं आहे। तसंच किल्लारी ग्रामपंचायतीचं सरपंचपद तात्काळ रिक्त घोषित करण्यात आलं आहे। ग्रामपंचायत सदस्य गुंडप्पा बालकुंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता। लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या नमो उद्यान तसंच शहराच्या वाढीव वस्तीसाठीच्या पाणीपुरवठा पाईपलाईन योजनेचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला। नगरपालिकेनं सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा तसंच उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारलं आहे। ठेवीदारांच्या पैशांची तातडीनं परतफेड संस्थेच्या मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री प्रक्रिया गतीनं पूर्ण करणं आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान 24,000 रुपये पीक विमा द्यावा या आणि अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। समान परिस्थितीतही विमा कंपनीनं वेगवेगळे निकष लावल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। माझं गाव आरोग्यसंपन्न गाव या अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून जागतिक स्तनपान सप्ताह राबवण्यात येत आहे। आईचं दूध बाळासाठी सर्वोत्तम अन्न हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी केलं आहे। छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख विभागाच्या 20 प्रकारच्या सेवा आता आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत। यामध्ये जमिनीच्या मोजणीची नक्कल, शेतपुस्तक, मोजणी नकाशा, क्षेत्रबुक, मिळकत पत्रिका स्वतंत्र करणं, भूसंपादन मोजणी, सेट बँक, जमिनीवरील आरक्षण, टिपण आदी सेवांचा समावेश आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन भूमी अभिलेख विभागानं केलं आहे। राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसानं उघडीप दिली आहे। हवामान विभागानं विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना तसंच पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। जालना जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यातल्या 5 पैकी 4 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली। बेदरवाडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरची तसंच वाशी भूम मार्गावरची वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती। दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे 27,507 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणी पातळी 90% पोहोचली आहे। धरणाच्या उजव्या कालव्यातून 1,100 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या.

0: नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज तिसऱ्या आठवड्यातही बाधित, विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: FM बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे। 7:20 झाले आहेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल।
2: ब्रँड न्यू ऑडिओ सीरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल।
3: ही गोष्ट आहे मनीषाची, जिचं आयुष्य अक्षरशः एका बेडपुरतं मर्यादित झालं होतं। संपूर्ण एक वर्ष सतत बेडवर असल्यामुळे तिचं वजन 120 किलो वरून थेट 130 किलो पर्यंत पोहोचलं। गुडघे पूर्ण झिजलेले, वाकडे झालेले, प्रत्येक हालचालीत असह्य वेदना। हळूहळू चालणं तर दूरच, तिचं बसणं सुद्धा कठीण झालं होतं। दिवसागणिक मनीषा व तिच्या कुटुंबियांचा आत्मविश्वास तुटत चालला होता। शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने तिला श्री गंगा हॉस्पिटल मध्ये आणण्यात आलं। तिथे ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट डॉक्टर विजय कागडे यांनी तिची तपासणी केली। वाढलेलं वजन आणि दोन्ही गुडघ्यांची अवस्था पाहता डॉक्टर विजय कागडे यांच्या सल्ल्याने मनीषाच्या कुटुंबियांनी नी रिप्लेसमेंट सर्जरीचा निर्णय घेतला। सर्जरी खूप चॅलेंजिंग होती, पण गंगा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानामुळे तिच्या कुटुंबियांना नवी आशा मिळाली। या रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी काप, कमी टाके आणि अधिक अचूकतेने मनीषाचे दोन्ही गुडघे एकाच वेळी बदलण्यात आले। काही तासांनी सर्जरी पार पडली। सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी चमत्कार घडला। मनीषा स्वतःच्या पायांवर उभी राहिली, एक पाऊल मग दुसरं पाऊल, आणि पाहता पाहता ती चालू लागली। त्या क्षणी तिचं हरवलेलं आयुष्य परत आलं। घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि तिच्या डोळ्यातील नवी चमक हेच त्या उपचारांचं खरं यश ठरलं। योग्य वेळी घेतलेला निर्णय, आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ उपचारांमुळे मनीषाच्या थांबलेल्या आयुष्याला पुन्हा गती मिळाली।
4: श्री गंगा हॉस्पिटल मध्ये इलाज फक्त आजारांचा होत नाही, तर प्रत्येक पावला गणिक नव्या आयुष्याची सुरुवात होते। आणि जेव्हा विषय हाडं आणि सांध्यांचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच। ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट डॉक्टर विजय कागणे हाडं आणि सांध्यांच्या गुंतागुंतीच्या समस्येंवर आता अचूक निदान आणि अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार। श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड।
1: श्रोते हो, ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल आत्ताच आपण ऐकला। हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। FM बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम। 7:25 होत आहेत। थोड्याच वेळात आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीच्या वाटचालीत कामगार हा केवळ उत्पादन प्रक्रियेतील घटक नसून राज्याच्या विकासाचा खरा शिल्पकार आहे. कामगारांचे हक्क, त्यांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण आणि सन्मानपूर्वक जीवनमान या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनानं कामगार हिताला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर बदलत्या औद्योगिक व्यवस्थेला अनुरूप अशी नवीन कामगार नियमावली तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या महत्वपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आलेले आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय अॅडव्होकेट आकाश फुंडकर साहेब. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: अत्यंत महत्वाच्या विषयावर सर आपण आज इथे चर्चा करणार आहोत. औद्योगिक प्रगती म्हटल्यानंतर पहिला समोर आपल्या येतो कामगार. राज्य शासन कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकी कोणती व्यापक अशी भूमिका करणार?
2: आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र औद्योगिक इंजिन म्हणून आपण राज्याकडे पाहतो आणि हे सगळं होत असताना कामगार हा उत्पादनाचं साधन नसून तो एक विकासाचा भागीदार आहे. म्हणून आपलं राज्य सरकार कामगारांकडे पाहतो आणि असं पाहत असताना समृद्ध कामगार समृद्ध महाराष्ट्र या ब्रीदवाक्याने आम्ही कामगारांना पाहतो आणि कामगारांसाठी सुरक्षित वर्कप्लेस असली पाहिजे, त्यांची सामाजिक सुरक्षेची आपण चिंता केली पाहिजे, त्याच्या सर्व न्याय हक्कासाठी आपण चांगले कायदे तयार केले पाहिजे आणि सर्व दृष्टीने कामगाराला आपण संरक्षित केलं पाहिजे. या दृष्टीने आपण सर्व धोरणांची आखणी करत असतो आणि जर कामगार सुरक्षित राहिला, कामगार सुखी राहिला तर हे महाराष्ट्र प्रगती करेल. या दृष्टीने आम्ही कामगारांसाठी काम करतो.
1: साहेब, आता केंद्र शासनानं लागू केलेल्या चार नवीन ज्या कामगार संहिता आहेत त्याच्या अनुषंगाने विचारते की महाराष्ट्राने तयार केलेल्या नवीन नियमावलीचं महत्व तुम्ही कसं सांगाल, काय स्पष्ट कराल?
2: आपल्याला माहित असेल की या देशामध्ये जवळजवळ 29 कायदे कामगार क्षेत्राशी संलग्न आतापर्यंत होते आणि बदलत्या काळानुसार बदलत्या गरजांनुसार या कायद्यांमध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक होतं आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आता नवीन चार कायदे अस्तित्वात आले आणि हे चार कायदे अस्तित्वात येत असताना देशाच्या कायद्यांशी राज्याचे कायदे हे सुसंगत असले पाहिजे, दोघांमध्ये कुठेही विसंगती येऊ नये या दृष्टीनं हे कायदे आता येतात आहे आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य आहे, याच्यातल्या सर्व कामगारांना बेटर वर्कप्लेस, त्यांच्या पगाराची हमी आणि या सर्व गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे या दृष्टीनं आता ही नियमावली आपण तयार करतोय आणि कामगारांना समोर ठेवून या नियमावली होईल आणि यामध्ये जे उद्योग आहे तेही या कायद्यांमुळे बरेच अडचणीत येत होते, जे जुने कायदे होते त्यांचीही क्लिष्टता सुटावी या दृष्टीने हे सर्व नवीन रूल बनणार आहे आणि एक चांगलं धोरण या माध्यमातून पुढे येईल.
1: आता तुम्ही जे राज्य शासनाने जी नवीन कामगार नियमावली लोकांसमोर ठेवलेली आहे तर त्याच्यासाठी हरकती आणि सूचना पण तुम्ही मागवलेल्या आहेत, तर लोकसहभागाची प्रक्रिया आणि शासनाची भूमिका कशी असणार आहे?
2: कोणताही कायदा बनत असताना आपल्याला माहिती आहे की हा एखाद्या मंत्रालयाच्या एसी रूम मध्ये बसून हा कायदा बनू शकत. जोपर्यंत कायदा ज्या लोकांसाठी बनतोय, जे रोज त्या अनुषंगाने काम करतात, त्यांना या बाबतीतलं बारीक आणि बारीक ज्ञान असते, त्यांचे अनुभव असतात, ते अनुभव जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत कायदा प्रभावी बनू शकेल. म्हणून आपण सजेशन ऑब्जेक्शन हे पब्लिक डोमेन मध्ये

0: टाकत असतो आणि या माध्यमातून उद्योग जगतातील सर्व औद्योगिक मॅनेजमेंटची जेवढी मंडळी आहेत त्यांचे सजेशन, विशेष करून कामगारांची, ज्यांच्यासाठी हे कायदे बनतात, कामगारांचे ऑब्जेक्ट सजेशन आणि सोबत जनरल नागरिक यांचे सुद्धा सजेशन आपण घेतो आणि या सर्व सजेशनचा पूर्ण अभ्यास करून एक सुंदर आणि चांगला फुलप्रूफ कायदा बनावा या दृष्टीनं आता हे सजेशन ऑब्जेक्शन आपण मागितलेले आहे. आमची एक्सपर्ट कमिटी त्यावर काम करते आणि यातनं म्हणजे आपण म्हणू की सर्व कवच असलेला कायदा आपण यातनं समोर आणला.
1: प्रस्तावित जी नियमावली आहे कामगारांची सुरक्षितता आहे, त्याच्यामध्ये आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या दृष्टीने नेमके सकारात्मक असे काय बदल अपेक्षित आहे?
0: आपण पाहिलं असेल की जवळपास आता सर्व कामगारांसाठी त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जर अपघात झाला तर त्याला मदत मिळाली पाहिजे. त्यांचे PF असेल, ग्रॅच्युटी असेल, त्यांचा विमा असेल तो निघाला पाहिजे. या दृष्टीने त्यांना इतर काही लाभाच्या ज्या योजना असतात, त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, त्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करतोय जेणेकरून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे.
1: सर, एखादा उद्योग आणि कामगार यांच्यामधले जे संबंध आणि या संबंधांसाठी एक सुसंवाद, हा सुसंवाद परिणामकारक करण्यासाठी काय विशेष आपण नियमावली केलेली आहे किंवा कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार आहात?
0: आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की जर उद्योग आणि कामगार यांच्यात सुसंवाद नसला तर आपल्याला लक्षात येते की तिथे प्रगती होत नाही, त्या उद्योगालाही पुढे जाता येत नाही आणि सुसंवादाशिवाय ती फॅक्टरी चालत नाही, हे क्षेत्र पुढे जात नाही. आजपर्यंत जिथे जिथे असे वितुष्ट निर्माण झाले यांना न्याय द्यायची जी प्रणाली होती ती होती कोर्ट, आणि या कोर्टांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा वेळ वाया जायचा, पैसा वाया जायचा. त्या माध्यमातून आता आपण ट्रिब्युनलची कन्सेप्ट आणतोय ज्या माध्यमातून त्यांना लगेच न्याय मिळेल, त्यांचा जो विसंवाद आहे तो सुटेल, त्यांच्यातले जे काही भांडणं आहेत ते मिटतील आणि सोबतच या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आता आम्ही अजून त्यामध्ये असं आणतोय की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादं आंदोलन करायचं, स्ट्राईक आहे, आपले न्याय हक्कासाठी काही मागण्या करायचं तर आपण नोटीस दिली पाहिजे. नोटीसच्या माध्यमातून त्यांची चर्चा घडवण्यात येईल आणि चर्चेतून समेट करण्यात येईल. जर चर्चा झालीच नाही तर मग याच्यात वितुष्ट निर्माण होत राहते आणि त्यामुळे आता कोणतंही या प्रकारचा विसवाद होऊ नये म्हणून पहिले चर्चा होईल, त्यांची समेट होती आणि त्यातनं मार्ग निघतील. म्हणून याच्या पुढे हा सर्व जो सुसंवाद आहे हा वाढणार आम्ही भर देईल.
1: हा सुसंवाद निर्माण झाला तर मला वाटतं कामगार अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. पण साहेब, वेतन प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि मग कामगारांना न्याय मिळावा यासाठी काही बदल केले आहेत का? काही
0: नक्कीच कामगारांना विशेषतः दोन तीन गोष्टींमध्ये फार म्हणजे इंटरेस्ट असतो. समान काम समान वेतन, किमान वेतन आणि वेळेवर वेतन, या तीन गोष्टी जर कामगारांना व्यवस्थित मिळत असल्या तर त्यांना कधीच त्यांची कोणत्याही बाबतीत कंप्लेंट राहत नाही. समान काम समान वेतनाच्या बाबतीत आपण आता नियम अधिक कडक करतोय की जर तुम्ही समान काम समान वेतन दिलं नाही तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. किमान वेतनामध्ये आपण पाहतोय की त्यामध्ये सुद्धा बरेच बदल आता करण्यात येतील, ज्यामध्ये जो मूळ पगार आहे त्यामध्ये वाढ होईल नाती भत्त्यांमध्ये, आणि मूळ पगारात वाढ झाल्यामुळे कामगारांना PF असेल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा लाभ अधिक प्रमाणात होणार. आणि वेळेवर वेतन, वेळेवर वेतनही मिळालं पाहिजे या दृष्टीने आता कायद्यांमध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करणार आहे की वेळेवर दिलेल्या तारखेतच वेतन मिळालं पाहिजे, अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकेल. या दृष्टीने सगळ्यांना वेळेवर वेतन मिळेल, किमान वेतन जे त्यांची अपेक्षा असतील यामध्ये सुद्धा रिव्हिजन दर 2-3 वर्षांनी झालं पाहिजे. महागाई आणि त्याचा इंडेक्स बघून ती जी सुधारणा दर 2 वर्षांनी व्हायला पाहिजे त्या सुद्धा आपण यामध्ये अंतर्भाव करतोय, जेणेकरून कामगारांचा पगार सुद्धा, पगार वाढ जी असते ती सुद्धा वेळेवर झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात कामगारांवर म्हणजे एक आनंदाचे सुखाचे दिवस या माध्यमातून येते.
1: अत्यंत सकारात्मक अशी ही नियमावली आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होते. तर साहेब, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांचा निवृत्ती वेतन हे फार महत्वाचं आहे. ही योजना लागू करण्यात आलेली आहे पण या निर्णयाचं महत्व आपण कसं विचारतो?
0: आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगार हे अगदी गरीब कुटुंबातले येतात, जोपर्यंत त्यांच्या हाताला काम आहे तोपर्यंत

0: तर त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. ज्या दिवशी त्यांचं काम बंद होते त्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीच मिळत नसतं. आणि विशेष करता एका वयाच्या टप्प्यानंतर आपण पाहिलं शरीर साथ देत नाही, काम मिळत नाही, त्यावेळेस त्यांना कुठेतरी सुरक्षितता जाणवावी आणि त्यांना एक शासनाचा मदतीचा हात असावा या दृष्टीने निवृत्ती वेतन आपण जाहीर केलं आणि या माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांना याचा फायदा होतो.
1: म्हणजे बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे.
0: निश्चित बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात आहेत यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होतो. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना नेण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केलाय ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.
2: श्रोते हो, दिलखुलाशा आजच्या पहिल्या भागात आपण महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत कामगारांचं स्थान, राज्य शासनाची कामगार कल्याण विषयीची व्यापक भूमिका, केंद्रांच्या चार नवीन कामगार संहिताच्या अनुषंगाने महाराष्ट्रात तयार होत असलेल्या नियमावलींचं महत्व, तसंच लोकहित भागातून ही नियमावली अधिक सक्षम करण्यामागील शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांचं हित जपत उद्योग वाढीला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न केवळ धोरणात्मक नसून तो संवेदनशील आणि दूरदृष्टीपूर्ण आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. माननीय अॅडव्होकेट आकाश पुणकर सर, या महत्वपूर्ण विषयावर मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलाशा पुढील भागात आपण कामगारांची सुरक्षितता, वेतन, औद्योगिक संबंध, किमान वेतन आणि कामगारांना न्याय देण्यासाठी शासनाने उचललेल्या पावलांविषयी अधिक जाणून घेऊया. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते नमस्कार.
6: FM बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. आजच्या भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला वैशाली सामंत यांनी गायलेली अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली चंद्रशेखर साणेकर यांची गीतरचना ऐकूया.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
6: तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक.

0: संपर्क 95 95 24 25 59.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
2: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
3: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
4: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
3: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
4: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
5: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
3: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
4: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
5: संपर्क 70 50 10 10 49.

निलेश मोहरीर यांच्या संगीतामध्ये चंद्रशेखर साणेकर लिखित गीतरचना श्रुतेवात आपण ऐकत आहात. गायक स्वर अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांचा आहे.

0: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि युवा नेते माननीय श्री प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विशाल महाराज खोले यांचा भव्य कीर्तन सोहळा दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता AK संभाजी मंगल कार्यालय मारतळा तालुका लोहा येथे आयोजित केला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आयोजक बालाजी पाटील मारतळेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा, शंकर उर्फ बाळू माधवराव माली पाटील चेअरमन, कामाजी कोडगावकर सरपंच, केशवराव ढिपे मारतळेकर.
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
2: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
3: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.

0: साधना सरगम यांच्या स्वरात नीला सत्यनारायण यांची रचना आपण ऐकली. संगीत नील आकाश यांचं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत.
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52. या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
0: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. श्रोतेहो, आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात थोड्याच वेळात सहक्षेपित करत आहोत.

0: आई गं, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल. क्षारसूत्र आणि लेझर सुविधा. ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज. कमी खर्चात चांगली सुविधा. मायनॉर केसेस साठी औषधीनं उपचार. 27 वर्षाचा अनुभव. स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड. मोबाईल 93 724 50 152.
3: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग. बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर.
3: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार. वंध्यत्व निवारण. डिलिव्हरीची सुविधा. गर्भपिशवीचे आजार.
4: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
5: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
3: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
4: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70 50 10 10 49.
6: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
7: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
6: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
7: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण.
6: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
8: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
9: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
10: माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि युवा नेते माननीय श्री प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विशाल महाराज खोले यांचा भव्य कीर्तन सोहळा दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता AK संभाजी मंगलकर्ले मार्तळा तालुका लोहा येथे आयोजित केला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आयोजक बालाजी पाटील मार्तळेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा, शंकर उर्फ बाळू माधवराव माली पाटील चेअरमन, कामाजी कोडगावकर सरपंच, केशवराव ढिपे मार्तळेकर.
11: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
12: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
13: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासा ची वाट विकासाची.

शंकर महादेव सहकार यांनी गायलेली प्रमोद गोविंदे यांची गीतरचना श्रोतेवर आता आपण ऐकत आहात. संगीत सुनील केरकर यांचं आहे. कार्यक्रम सुगम संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

शंकर महादेवन सहकाऱ्यांच्या स्वरात सुनील केरकर यांनी संगीतबद्ध केलेली प्रमोद गोयंदे यांची गीतरचना श्रोतेहो आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच सुगम संगीत कार्यक्रम समाप्त होत आहे. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. 8:30 वाजत आहेत. पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ. कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत जंतर मंतर सह देशात इतर ठिकाणी अलीकडेच विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीसह इतर अनेक राज्य सरकारांना सांगितलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांवर खटला चालवण्यास परवानगी देणारा 28 जुलैचा आदेश केवळ गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींनाच लागू होता असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून 20 जुलै रोजी जंतरमंतर आणि देशभरातील इतर ठिकाणी झालेल्या

आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अवाजवी कारवाई संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी खंडपीठानं हा खुलासा केला. दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच दोन्ही सभागृहांमध्ये महत्वाची विधेयकं काल मंजूर झाली. लोकसभेत काल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करणारं सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक मंजूर झालं. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायाधीशांच्या 33 या संख्येवरून ही संख्या आता 37 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याविषयीचा अध्यादेश जारी केला होता. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेतही काल दुपारच्या सत्रात विरोधकांच्या गदारोळातच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर झालं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यांनी हे विधेयक मांडलं. देयकांना होणारा विलंब दूर करणं, वाद निकालात काढण्याची प्रक्रिया सुलभ करणं, तडजोडीनं रक्कम वसुली करणं याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. संसदेत महत्वाच्या विधेयकांवरील चर्चेत विरोधक सहभागी होत नसल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजानंतर काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सुधारणा, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास सुधारणा या विधेयकांच्या मंजुरीवेळी विरोधी पक्षातील एकाही सदस्यानं सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काल लोकसभेच्या सुरुवातीच्या सत्रात लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्वनीचित्रफीत फेसबुकवरून तात्पुरती हटवल्याप्रकरणी संसदीय स्थायी समितीनं दिल्लीतील मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी मेटाचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार आणि समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत केली आहे. माफी न मागितल्यास त्यांचं सेफ हार्बर संरक्षण काढून घ्यावं असंही ते म्हणाले. सशक्त संरक्षण परिसंस्थेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र आणि नागरी सेवांचं मोठ्या प्रमाणात एकात्मिकीकरण होणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 85व्या सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. लष्करी आणि नागरी सेवांच्या एकात्मिकीकरणामुळे उद्भवत असलेल्या नवनवीन सुरक्षा आणि तांत्रिक आव्हानांचं प्रभावीपणे निराकरण करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. संरक्षण खात्याच्या गणवेशधारी आणि नागरी या दोन्ही शाखांचं राष्ट्र प्रथम हे सामायिक तत्व आहे. जेव्हा ध्येय एकच असतं तेव्हा व्यवस्थेतील प्रत्येक घटक राष्ट्रीय शक्ती बनतो असं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीविषयक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरु होत आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांसाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शाह या बैठकीचं उद्घाटन करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यातील झालेल्या तीन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत दोन ठिकाणी सत्तारूढ भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरजकुमार सिन्हा यांच्यावर 19,324 मताधिक्यानं विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं त्यांनी या मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना पराभूत केल्यानं ही जागा काँग्रेसनं राखली आहे. गुजरातच्या मांजलपूर जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतील जनादेश आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपला मतदारांकडून अपेक्षित कौल मिळाला नाही असं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहा.

भारतासह 60 देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतील 25 राज्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यवसायांच्या खर्चात वाढ होईल असा दावा यामध्ये केला आहे. जागतिक शुल्काची मुदत संपल्यानंतर 10-12% दराचं शुल्क लागू करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटेशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे हे शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विस्तार बांधकाम, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यासह इतर क्षेत्रात होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बख्तियार सैदोव यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान दोन देशांचा द्विपक्षीय व्यापार 1 अब्ज डॉलर्सचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरता या मुद्द्यांवर उभय देशांदरम्यान एक समान दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मोठ्या संख्येनं महिला आणि मुलांचा सहभाग असलेल्या आंदोलनावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुलं आंदोलनस्थळी स्थान मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात चांगल्या सुविधा आणि विकासाची मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गायीचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणारा आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डाबर इंडिया लिमिटेडला अशा प्रकारचा दिशाभूल करणारा दावा करून खाद्यपदार्थांच्या विक्रीला निर्बंध जारी केले आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर मध, ऍपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गायीचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशचे दिव्यांग बॅडमिंटनपटू बिरी ताकर यांनी ब्राझीलमधील बीडब्ल्यूएफ पॅरा वर्ल्ड सर्किटमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांची कमाई केली आहे. बिरी यांच्या या यशाबद्दल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर श्रुतेव आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. श्रुतेव गझल गीतांच्या या कार्यक्रमात सुरुवातीला जगजीत सिंग यांच्या स्वरात सुदर्शन फकीर यांची गीत, संगीत चित्रा आणि जगजीत सिंग यांचं. कालपासनं नांदेडमध्ये पावसाची रिमझिम कुठे ना कुठेतरी चालू आहे. पावसाचे हे दिवस आपल्याला खूप काही आठवणी देऊन जात असतात. आजी मंडळी वयाने मोठी झालेली आहेत, त्यांना कदाचित आपल्या बालपणीची आठवण या दिवसात नक्कीच होत असेल. ऐकूया जगजीत सिंग यांच्या स्वरातील ही गझल.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड, मोबाईल 93724-50152।
1: श्रोतेहो, आपण ऐकताय गझल गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून। गझल म्हणजे भावनांची प्रांजळ अभिव्यक्ती, शब्द अभिव्यक्तीची सभ्यता, प्रेम भावनेची सखोलता आणि मानवी मनाची हळवी सौम्यता आणि सुरांची मधुर संयमता जपत गीतांना न्याय देणारा गायक म्हणजे किशोर कुमार। आज त्यांचा जन्मदिन आहे। गझल गीतांच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्यासोबत किशोर कुमार यांनी गायलेलं गीत। गुलजार यांची ही गीतरचना खय्याम यांनी संगीतबद्ध केली आहे।

0: माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि युवा नेते माननीय श्री प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विशाल महाराज खोले यांचा भव्य कीर्तन सोहळा दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता AK संभाजी मंगल कार्यालय मारतळा तालुका लोहा येथे आयोजित केला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आयोजक बालाजी पाटील मारतळेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा, शंकर उर्फ बाळू माधवराव माली पाटील चेअरमन, कामाजी कोडगावकर सरपंच, केशवराव ढिपे मारतळेकर.
1: आंतरिक मनाची भावना कार्यक्रम गझल आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. गुलजार लिखित ही गझल राहुल देव बर्मनी यांनी संगीतबद्ध केली आहे.

0: लता मंगेशकर, किशोर कुमार यांच्या स्वरातील गझल आत्ताच आपण ऐकली.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
0: श्रोते हो, या बरोबरच आजचा गझल गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. गझल गीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
5: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
4: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
5: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9404761252
5: 9404761252.
4: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो, फोन फरमाइश.
0: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोतेहो, आता सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारतीच्या राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. हे कार्यक्रम आपण आज सकाळी 10 वाजेपर्यंत ऐकू शकाल. त्यानंतर ठीक 10 वाजता गीतशिल्प हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. ऐकूयात विविध भारती सेवेचे कार्यक्रम.

एफएम बैंड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रुदेव सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. गीतशिल्प कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना रेडिओ स्नेही प्रदीपचा नमस्कार. श्रुदेव गायक तोच असतो जो गाण्यातल्या शब्दामधील खरी भावना ओळखतो आणि आपल्या सहज सुंदर सुरांनी त्या भावनेला सजीव करून गाण्याला योग्य न्याय देतो. या हृदयाची भावना त्या हृदयापर्यंत पोहोचवतो. गाण्यातील सुख दुःख प्रेम वेदना सहज हेरतो तोच खरा गायक असतो. आवाजातील प्रामाणिकपणा जो कधीही सुरांपासून दूर जात नाही. गाण्यातील शब्द आणि भावना ऐकणाऱ्याच्या सर्व श्रोत्यांच्या मनापर्यंत जशाच्या तशा पोहोचवण्याची किमया ज्या गायकानं साधली त्या गायकाची काही आज निवडक गाणी आपण ऐकणार आहोत. बघा तुम्हाला ओळखता येतो का तो गायक कोण आहे. कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकूया ब्लॅकमेल या चित्रपटातून. कल्याणजी आनंदजी यांच्या सुश्राव्य संगीतातील हे गीत राजेंद्र कृष्ण यांचं आहे.

0: हृदयाला स्पर्श करणारा हा आवाज आमच्या जाणकार श्रोत्यांनी नक्कीच ओळखला असेल. श्रोतेहो, हा स्वर होता किशोर कुमार यांचा. ब्लॅकमेल या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, प्रतिभेची निसर्गदत्त देणगी लाभलेला एक चांगला अभिनेता, उत्तम दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, लेखक, गीतकार, संगीतकार आणि आपल्या मोहक हृदयस्पर्शी भावप्रधान गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा लोकप्रिय गायक अशी ओळख असणारे, किंबहुना ऑल इन वन अशा अद्वितीय व्यक्तिमत्वाचे धणी म्हणजे किशोर कुमार. सबकुच किशोर म्हणजे गीतकार, गायक आणि संगीतकार असा अंतर्भाव असणारं गीत आता आपण ऐकूयात दूर गगन की छाव में या चित्रपटातून.
1: चल के त

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी. आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9404761252
3: 9404761252.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश. आपण ऐकताय कार्यक्रम गीतशिल्प आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, असं म्हणतात की जो शब्दाचा अर्थ आणि सुरांचा मेळ उत्तमपणे साधतो तो खरा गायक असतो. आवाजाची ताकद, लवचिकता यांचा सुरेल संगमातून प्रत्येक गीतावर अलौकिक प्रतिभेची मोहर उमटवणारे प्रतिभाशाली गायक किशोर कुमार

भारतीय सिनेमातील बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी खंडवा मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचे मूळ नाव आभास कुमार गांगुली असे होते. किशोर कुमार एक हरहुन्नरी कलाकार होते. गाताना आवाजातील चढ उतार, हास्य, कारुण्य, भावना कोणतीही असो, आपल्या मोहक संवादात्मक शैलीने ते त्या गीताला न्याय देत. त्यांनी पाश्चिमात्य संगीतातील गायकीचे योडलिंग तंत्र भारतीय सिनेसंगीतात लोकप्रिय करण्याचे तसेच निराळ्या मजेदार खेळकरपणे सादर करण्याचेही श्रेय त्यांच्याकडेच जाते. योडलिंग हे तंत्र साध्या शब्दात सांगायचे तर स्वरनलिका मोकळी ठेवून शब्दोच्चार, स्वर यांचा सौम्य, तीव्र, अतितीव्र, वेगाने बदल, नियमित आणि अनियमितपणे त्याची पुनरावृत्ती करणे या प्रकाराला म्हणतात. त्यांनी गायलेल्या याच योडलिंग गायन शैलीतील एक गीत आता आपण ऐकूयात, मेरे जीवन साथी या चित्रपटातून. मजरूह सुलतानपुरी यांची ही शब्दरचना आर डी बनबर यांनी संगीतबद्ध केलेली आहे आणि स्वर अर्थातच किशोर कुमार यांचा आहे.

0: श्रुतीहो, किशोर कुमार यांच्याकडे गायनाची निसर्गदत्त प्रतिभा होती, कारण किशोर कुमार यांनी संगीताचं कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं, परंतु त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक गीताला आपल्या आवाजातून न्याय देण्याचं काम त्यांनी अत्यंत प्रांजळपणे केलं आणि तेच रसिकांच्या हृदयापर्यंत अगदी थेट पोहोचलं आणि मनमुराद असा आनंदही देऊन गेलं. श्रुतीहो, किशोर कुमार यांनी गायलेलं नमक हलाली या चित्रपटातील गीत ऐकूयात. बप्पी लहरी यांच्या संगीतातील शब्दरचना अंजान यांची आहे.
1: Uh-huh.

श्रुदेव किशोर कुमार यांनी गायलेल्या नमक हलाल चित्रपटातील बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. श्रुदेव, आकाशावर मोहक इंद्रधनुष्य दिसल्यावर जो आनंद बघणाऱ्याला होतो तसाच आनंद किशोर कुमार यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकीने रसिकांना चाहत्यांना होतो. गायक किशोर कुमार यांची गायनशैली दिलखुलास, मनमोकळी आणि बिंधास्त अशी होती. प्रेमातला वेडेपणा, निरागसता, सहजता, मिश्किलपणा किशोरदा आपल्या आवाजातून अशा पद्धतीनं व्यक्त करत की त्यांनी गाताना घेतलेल्या लहानशा हरकती, स्वरकंपनातील सहजता आणि आवाजातील लवचिकता श्रोत्यांना गीताशी असं काही गुंतवून ठेवते की ऐकणाऱ्यालाही आजूबाजूच्या परिस्थितीचं भान राहत नाही. हीच कला गायक किशोर कुमार यांच्या आवाजाची खरी शक्ती आणि ऊर्जा होती. किशोर कुमार यांनी गायलेलं एक बिंधास्त अंदाजातील गीत आता ऐकूयात. शराबी या चित्रपटातील हे गीत अंजान यांचं, संगीत बप्पी लहरी यांचं आहे.

श्रद्धेह गीतातील मौलिक भावनांना आपल्या सोनेरी आवाजातून भावनेचं कोंदण देणारे किशोर कुमार यांच्या दिलखुलास गायकीची साक्ष देणारे गीत आत्ताच आपण ऐकलं. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचं निधन 13 ऑक्टोबर 1987 रोजी मुंबई येथे झाले. किशोर कुमार यांना जाऊन बराच काळ लुटला. त्यांच्या सदाबहार गायकीने भारतीय सिनेसंगीताचा अवकाश व्यापलेला आहे. किशोर कुमार देहरूपाने आपल्यात नसले तरी भारतीय सिनेसंगीत चाहत्यांच्या मनात रसिक श्रोत्यांच्या हृदय नभांगणावर त्यांचे स्थान हे आढळ अशा ध्रुव ताऱ्याप्रमाणे आहे. आज किशोर कुमार यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या अष्टपैलू प्रतिभेला कोटी कोटी नमन करत आजचा गीतशिल्प हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: या कार्यक्रमातून ब्लॅकमेल, दूर गगन की छाव में, मेरे जीवन साथी, नमक हलाल आणि शराबी या चित्रपटातील निवडक गीतरचना आपण ऐकल्या. याबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी नांदेड केंद्रावरून ऐकला.
1: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत.
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाईश.
0: आपण ऐकताय FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 51. अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं आहे.
3: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
4: शंतनू ऑफिसमधून लवकर आला. मैथिली अजून यायचीच होती. अंशुमन किरकिर करत होता. जयलक्ष्मीजवळ राहत नव्हता. मिसेस धर्मराजन त्याचं रडणं ऐकून खाली आल्या तेव्हा शंतनूनं विचारलं, याला काही होतंय का? मैथिलीनं इतक्या लहान मुलाला कुणावर तरी सोपून कॉलेजला निघून जावं याचा त्याला राग आला. तो शाळेतून घरी यायचा त्यावेळी आई दादा कुणीही घरी नसायचं. शेजारच्या समीळाजींकडे किल्ली, त्या किल्ली द्यायच्या, त्याला खायला विचारायच्या. तुमच्या यांना पोरांसाठी वेळच नाही असंही म्हणायच्या. त्याही घरी एकट्याच राहायच्या. 8 त्यांची मुलगी आणि तिचा नवरा यायचे. हॉस्पिटलमधून परतलो त्यावेळीही आई घरी नसायचीच. ऑफिसमधून ती दांडेकरांबरोबर, दादा असायचे घरी. मिसेस धर्मराजन अंशुमनला घेऊन पाहिलं तर तो जास्तच हातपाय ताठ करून रडायला लागला. शंतनून हताश असं त्याच्याकडे पाहिलं. 4-5 ते पोर रडत होतं केविलवाणं आणि त्याला काही करताही येत नव्हतं. तशी संध्याकाळची ही वेळ त्याची किरकिरण्याचीच होती. काय करावं हे न कळून शंतनून त्याला घेतलं भीतभीतच. मैथिलीच त्याला शंतनूजवळ द्यायची, तो त्याचे लाड करायला जवळ येऊन उभा राहिला की थोडा वेळच तो त्याला घेऊ शकायचा, नाहीतर शंतनूचा लोभ म्हणजे त्याच्याजवळ बसून त्याला पाहत बसायचं. बस आज त्यानं आपण होऊन अंशुमनला घेतलं. सुरुवातीला त्यानं हातपाय ताट करून किंचाळायला सुरुवात केलीच आणि अभावितपणे शंतनूनं त्याला उभं छातीशी धरलं, बाहेर नेलं. तो जादू केल्यासारखा शांतच झाला, त्याला चिपकला. शंतनूनं मान वळून पाहिलं. तो झाडांच्या हिरव्या पानांकडे पाहत होता. मग मैथिली त्याला घेऊन झुल्यावर बसायची, तसाच तो बसला. त्याचं तोंड आता सरळ त्या हिरव्या हलत्या पानांकडे. तो आता त्याचं चिमुकलं बोळकं फाकून हसत होता. शंतनूला वेडावल्यासारखंच झालं. त्यानं त्याला पुन्हा स्वतःकडे वळवलं. त्याला आता शंतनूचा चष्मा आवडला. शंतनूच्या खांद्यावर डोकं टेकून अंगठा तोंडात टाकून तो मग खेळता खेळता झोपूनच गेला. त्याचा तो चिमुकला स्पर्श, विश्वासानं त्याला चिकटून झोपलेला तो, त्याचाच पूर्णपणे, त्या बालजीवाचा त्याच्यावरला विश्वास, हा एक नवा जन्मच जणू त्याचा. तसा तर अंशुमनचा जन्मच मुळी त्याच्याकरता एक नवा जन्मच होता. त्या दिवशी

त्यानं पुष्कळ दिवसांनी नेहमीचा पेक घेतला नाही. शंतनू ऑफिसमधून लवकरच आला. गेले 4-4.5 महिने झाले तो असाच येतो, अंशुमनच्या ओढीनं. त्याला यावेळी शंतनूची गरज आहे असं वाटून दोघांची चांगलीच दोस्ती जमली होती. शंतनूच्या गाडीचा हॉर्न तो इवलासा मुलगा ओळखायचा. वेगानं जयलक्ष्मीच्या कडेवरून खाली उतरू पाहायचा, नाहीतर रांगत जोरानं शंतनूकडे जायचा, झेपावायचा. त्याची अन अंशुमनची दोस्ती अगदी दृढ होत गेली. ऑफिस लवकर सोडायला अंशुमन हे तर एक कारण होतच, पण शंतनूला आजकाल ऑफिसमध्येही काही असं नवं आव्हानात्मक उरलेलं नव्हतंच. नवं काही अजिबातच समोर नव्हतं असं नाही, पण ते इतरांकरता होतं. नवीन संधी, नवीन वाटा घेऊन बेधडक जाणारे पुष्कळ तरुण नवे लोक कंपनीत आलेले. शंतनूचा असिस्टंट म्हणून आलेला देवनाथ, 2 वर्षात कंपनीनं त्याच्याकरता नवीन वरची पोस्ट काढली. कंपनी नव्या परदेशी कोलॅबोरेशननं विस्तारित होत होती. देवनाथ त्या संदर्भात 1-2 अमेरिकेतही जाऊन आला होता. कंपनीची मुंबई शाखाही नवी होत होती. कामाच्या नवीन पद्धती, तडफ, जिद्द, अँबिशन्स या गोष्टीच शंतनूकरता खूप दूरच्या होऊन गेलेल्या. कंपनीचा जुना ढाचाच शंतनूकरता ठीक होता. येणारा बदल त्याला पसणारा नव्हता. हे नवं जग त्या जगात स्वतःला फिट बसवतील त्यांचं होतं. शंतनूला त्यात आता जागा नव्हती. शंतनूच्या बरोबरीचे पुष्कळसे मागच या कंपनीच्या बाहेर पडले. शंतनू तिथंच थांबला. खरं म्हणजे कुणी इतक्या छोट्या कंपनीत इतकी वर्ष काढत नाही, ती शंतनूनं काढली. आता कंपनीच्या नव्या अद्ययावत आधुनिक रुपात नवीन मॅनेजमेंटमध्ये शंतनूला जागाच नाही. तो घरातल्या एखाद्या जुनाट लाकडी फर्निचर सारखाच होता. ते काढूनही टाकता येत नाही आणि चालू वर्तमानाचा हिस्साही बनू शकत नाही. शंतनूला हे माहीत होतं. तो स्वतःला ओळखत होता. स्वतःबद्दलच्या कुठल्या भ्रामक कल्पना त्याच्या कधी नव्हत्याच. दांडेकरांच्या ओळखीनंच त्याला नोकरी लागली. सुरुवात मुंबईतच झाली, पण मुंबईत शंतनू रमला नाही. दांडेकरांनीच मग मद्रासला त्याच्याकरता प्रयत्न केले. तेही त्याच्याकरता नाहीच, मिसेस देवस्थळींकरता. तो त्यांचा मुलगा म्हणून. शंतनूला सगळं माहीत होतं. स्वतःभोवती कुठलंही अवास्तव उपटसुंभ तण त्यानं कधी माजू दिलं नाहीच. आणि आता तर एकच रस्ता ओळखीचा आहे. तो त्याच्यापासून सुरू होतो आणि अंशुमनपर्यंत येतो. अंशुमनपासून सुरू होऊन त्याच्यापर्यंत पोचतो. आणि मैथिली? हो, मैथिली आहेच. ती नसून कसं चालेल? ती आहेच. त्याच्या मुलाची ती आई आहे. हेच तिच्याशी नातं. बस, तिचं त्याच्याशी काय नातं असेल, तो तिच्या लेखी काय असेल, हे त्याला माहीत नाही. माहीत करून घेण्याची गरजही नाही. त्याच्या ऑफिसच्या जगात तो जसा बसत नाही, तसाच तिच्याही जगात तो उपराच असेल. ती कॉलेज करता तयार होताना, तयार होऊन जाताना, रात्री टेबल लॅम्पच्या उजेडात कॉलेजच्या उद्याच्या लेक्चरची तयारी करताना, तिच्या गोष्टी लिहिताना, तिच्या आवडत्या तिनं मुद्दाम इथं आल्यावर तिच्याकरता करून घेतलेल्या तिच्या पुस्तकांच्या शेल्फपाशी उभं राहून पुस्तकं काढताना, पुस्तकं वाचताना, तिच्या तिनं घेतलेल्या झुल्यावर बसलेली आत्ममग्न अशी ती पाहताना, त्याला सतत बोचलं की ही मैत्री त्याच्याकरता नाहीच. ती कुणी वेगळी स्त्री आहे. केव्हाही तिच्याबद्दल एक अस्पष्टशी भीती त्याच्या मनात असतेच, आणि ती केव्हाही कुठल्याही रुपात डोकंवर काढते. राग, असूया, हेवा आणि तिच्याशी होणारा संबंध सुद्धा या भीतीनंच ग्रासलेला असतो. तिचं त्याचं लग्न हा एक अपघातच. दोघांची मिळून अशी एकच गोष्ट, अंशुमन. बाकी घरात सर्वत्र तिच्याच खुणा आहेत, तिच्या एकटीच्या. तिनंच हे घर झळाळून टाकलं आहे. शंतनूला हे माहीत आहे.
हिच्या

पेक्षा एखादी साधी संसार करणारी बाई त्याला चालली असती. शंतनूच्या डोळ्यांपुढं एकच आलं, मिसेस धर्मराजांसारखी. तुलना करायला तीच बाई, मिसेस धर्मराजन.

0: शंतनूनं दार उघडलं. बंद घराचा येतो तसा एक वास आला. फॅन सुरू केला, खिडक्याही उघडल्या. घरी यावेळी कुणी नसतंच. 5 वाजता मैथिली येते. येताना अंशुमनला शाळेतून आणते, जाताना जयलक्ष्मी सोडून देते. अंशुमनची शाळा 4 सुटते. थोडा वेळ तो शाळेत खेळतो, थांबतो. कधी मैथिलीला वेळ असला याला तर मिसेस धर्मराजनही घेऊन येतात. तो त्यांच्या खूप अंगावर झाला आहे. तशी शाळा जवळच आहे, अंशुमनही येऊ शकतो. तो आता 6 झाला आहे. पण मध्ये रस्ता क्रॉस करावा लागतो म्हणून शंतनूच म्हणाला की मैथिली त्याला घेऊन येत जाईल. शंतनूनं स्वतःकरता चहा करून घेतला. कप भांडं विसळून ठेवलं जागच्या जागी. सर्व खोल्यातून अंशुमननं केलेला पसारा शंतनूच व्यवस्थित करतो. पण तो मैथिलीच्या खोलीला हात लावत नाही. ती सकाळी खोली तशीच अस्ताव्यस्त ठेवून जाते. ते त्याला आवडत नाही. पण तो कधी काहीही म्हणत नाही. मिसेस धर्मराजन ठेवतात तसं लखलखीत घर त्याला हवं असतं.
1: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 51 आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोतेहो, 10:45 झाले आहेत. काही क्षणातच प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया जाहिरात संदेश.
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
3: मित्रा,
2: तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: आपण ऐकते आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, ऐकूयात लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या लोकसंगीत कार्यक्रमातून जगन्नाथ बोडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आता प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात जगन्नाथ बोडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं ऐकली. याबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी।
1: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम। 11 वाजले आहेत। NCERTचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग।

0: और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत
1: और उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी जगबंधु
0: चेतना
1: और मुकुल के साथ विमलेश को आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: श्रोते हो, NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग आत्ताच आपण ऐकला। हा शैक्षणिक प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम।
4: इचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश।
5: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
4: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
5: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा।
4: आमचा फोन क्रमांक 9404761252
5: 9404761252।
4: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
6: हॅलो फोन फरमाइश।
5: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
4: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:30
6: फोन फरमाइश।
3: आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। 11:30 झाले आहेत। मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत। श्रोतेहो, मिश्र संगीत कार्यक्रमात सुरुवातीला अदनान सामी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गीतरचना ऐकूयात। ही गीतरचना समीर यांची आहे।

महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सुविधा, एटीएम, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, जीएसटी स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

केतकी माटेगावकर यांच्या स्वरात बालगीत आपण ऐकत आहात. शांता शेळके यांची ही रचना डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केली आहे. कार्यक्रम मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

श्रुदेव मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आता ऐकूयात साधना सरगम यांनी गायलेली रेखा गंदेवार लिखित भावगीत रचना, संगीत अशोक पत्की यांचं आहे.

आपण ऐकताय FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रुदेहो, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्याकडून प्राप्त हरवलेल्या व्यक्तीविषयीचे निवेदन ऐकूया. प्राची रत्नपारखे ही महिला दिनांक 31 जुलै 2026 पासून बेपत्ता झाली आहे. त्यांचं वर्णन याप्रमाणे: उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, चेहरा गोल, रंग सावळा, डोळे काळे आणि नाक सरळ आहे, केस काळे लांब असून अंगावर पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला आहे. 12वीपर्यंत शिक्षण झालेल्या या महिलेस मराठी हिंदी भाषा समजते. श्रुतेहो, 38 वर्षीय प्राची रत्नपारखे यांच्याविषयी आपल्याला माहिती असल्यास अथवा अशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांना तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक याप्रमाणे: 87 88 37 11 87. कृपया मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा नोंद करून घ्या. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या संपर्कासाठी हा मोबाईल क्रमांक आहे. मोबाईल क्रमांक याप्रमाणे: 87 88 37 11 87. निवेदन संपले.

0: अनुप जलोटा यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली सहीद राही लिखित गझल श्रोतेहो आत्ता आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्ती रचना ऐकूयात. तत्पूर्वी हा संदेश.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
2: फोन फरमाईश.

कविता कृष्णमूर्ती सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची हिंदी भक्तिरचना आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला. हे भक्तिगीत मिश्र संगीतांतर्गत प्रसारित करण्यात आलं. याबरोबरच आजचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोतेहो, मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. महिलांसाठी वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: सुखदा अगं माझा विंड शीटर दिसतोय का बघ कुठे.
1: अरे डोळे उघडून बघ जरा, दारा मागे टांगलाय.
0: अगं असं काय करतेस, दारा मागे नाहीये म्हणून तर तुला विचारतोय.
1: मग तू घातला असशील.
0: आता घातला असता तर शोधत कशाला बसलो असतो सांग मला.
2: रोहित तू विंड शीटर शोधतोय की चष्मा?
0: दोन्ही शोधतोय.
1: आधी चष्मा डोक्यावर आहे का ते बघ, तो सापडला की मग विंड शीटर सुद्धा सापडेल.
0: वा वा वा, पुन्हा तीच ती थट्टा.
2: हो, कारण ती कधी फेल जात नाही.
0: वा वा वा वा, काय ग तू माझ्या बाजूनेस की ताईच्या?
2: मी सगळ्यांच्या बाजूनी.
0: सगळ्यांच्या बाजूनी म्हणजे कसं?
1: अरे हा बघ सापडला, सोफ्याच्या मागे पडला होता विंड शीटर तुझा.
0: अरे इथे कसं काय गेला?
1: काल वाळत घालायला काढलास आणि गप्पा मारता मारता तिथेच ठेवलास.
0: एकूण माझ्या स्मरण शक्तीपेक्षा तुझी निरीक्षण शक्ती भारी आहे.
1: हो तर, घर चालवायला लागते बरं ती.
2: सुखदा मी येते तेव्हा तुमच्या घरात काही ना काही शोध मोहीम सुरूच असते.
0: हे बघ, वस्तू हरवत नाहीत,

0: फक्त वेळेस सापडत नाही, कारण नेहमी त्यांची जागा बदललेली असते.
1: हो, आणि बदलणारा कोण हे मात्र विचारू नकोस.
0: नाही नाही नाही, माझ्यावर आरोप करण्याआधी पुरावे सादर करावे लागतील.
2: पुरावा क्रमांक 1 विनशीटर.
1: पुरावा क्रमांक 2 कारच्या किल्ल्या.
0: अग त्या एकदाच ग.
1: दोनदा,
2: तीनदा.
0: अरे तुम्ही दोघी, म्हणजे दोघी मिळालात ना की माझं काही खरं नसतं.
1: बरं, मग आजचा काय कार्यक्रम ठरलाय?
0: बाजारात जायचंय ना.
2: काय घ्यायचंय?
0: नाही काही खास नाही, भाजी फळ, सोसायटीतल्या छोट्या मेळाव्यासाठी थोडस डेकोरेशनचं सामान, एवढंच.
2: अरे हो, बरी आठवण झाली मला. तू म्हणाला होतास ना प्रत्येकाने आपल्याला आवडणारं एक पुस्तक आणायचं.
1: पुस्तकं रद्दीत द्यायची नाही तर जपून ठेवायची, आणि दर आठवड्याला एक पुस्तक दाखवायचं. का आवडलं आपल्याला ते पुस्तक ते 2 मिनिटात सांगायचं.
2: मस्त कल्पना आहे ही.
0: पण सुरुवातीला सगळ्यांनी विचारलं, यात काय मजा आहे?
1: आता मात्र सगळे पुस्तक शोधतायत.
2: म्हणजे अजूनही पुस्तकांचा मोह संपलेला नाही?
0: अजिबात नाही, फक्त त्यांना पुन्हा हातात घ्यायला निमित्त लागतं.
1: रेवा, तू कोणतं पुस्तक आणलायस?
2: अजून काही ठरवलं नाही ग मी.
0: जास्त विचार करू नकोस ग, मनात पहिल्यांदा जे येईल ना ते घे.
2: पण लोक काय म्हणतील?
1: पुस्तक निवडताना लोकांचा विचार कशाला करायचा?
0: मग काय, आवड ही स्पर्धा नसते म्हटलं.
2: रोहित, तू कुठलं पुस्तक देणार आहेस?
0: मी एक जुनं प्रवास वर्णन काढलंय.
2: वा वा.
0: आणि त्याचबरोबर मोबाईलवरचा एक नकाशा दाखवणार आहे मी.
1: म्हणजे पुन्हा तुझं आवडतं वाक्य.
0: आवडतं वाक्य कोणतं?
1: पुस्तक जागा दाखवतं, नकाशा रस्ता दाखवतो.
2: वा, हे छान आहे.
0: आणि म्हणून दोघांचीही गरज असते.
1: बरं, बाजारात जाताना कापडी पिशव्या घेऊन जाव्या.
0: घेतो घेतो.
2: मी येऊ का सोबत?
0: चल ना, विचारायचं काय त्यात.
1: पण एक अट आहे.
2: काय?
1: काहीही आवडलं म्हणून लगेच घ्यायचं नाही.
2: म्हणजे?
1: आधी स्वतःला विचारायचं, खरंच गरज आहे का.
0: आता मला हे सांग सुखदा, हे नियम जे तू सांगतेस ते माझ्यासाठी की तिच्यासाठी?
1: तुम्हा दोघांसाठी.
2: आणि मग तुझं काय?
1: मलाही हाच नियम लागू.
0: वा, म्हणजे घरामध्ये अर्थमंत्री गृहमंत्री एकच आहेत.
2: आणि विरोधी पक्षही तोच.
0: चला तर मग निघूया.
1: छत्री घेतली?
0: हो हो. तर
2: आणि विनशीटर?
0: अगं यावेळी आधीच हातात घेतलेलं आहे मी.
1: छान, आता परत शोधायला लावू नकोस म्हणजे मिळवलं.
0: तुम्ही दोघी असलात ना तर काहीही हरवणार नाही, फक्त माझी बाजू मात्र हरते.
2: सुखदा, तुम्ही दोघं बाजारात जाता म्हणजे खरेदी कमी आणि चर्चा जास्त होत असणार.
0: नाही नाही, अगदी चुकीचा अंदाज लावलायस.
1: हो, म्हणजे चर्चा आधी होते, खरेदी नंतर.
0: आणि शेवटचा निर्णय तिचाच असतो.
2: म्हणजे रोहित, तू मत देतोस?
0: देतो.
2: आणि
0: ते नोंदवलं जातं, पण निर्णय तिचाच असतो.
1: असं काही नाही. हा, पण एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा बोलून घेतलेला बरा.
0: हे मात्र खरं. चला तर मग निघायचं का?
1: चला.
2: अरे खाली किती गडबड आहे.
0: हो, मुलांनी पुन्हा सायकलिंगची शर्यत काढलेली दिसते.
1: आणि गंमत म्हणजे त्यांच्या शर्यतीमध्ये प्रत्येक जण पहिला येतो.
2: कसं काय आहे?
1: कारण जो तो स्वतःच्या नियमांनी खेळतो.
0: अगदी मोठ्यांसारखं.
2: म्हणजे
0: प्रत्येकाला वाटतं आपलंच बरोबर.
2: सुखदा, आपण आता सगळ्यात आधी कोणत्या दुकानात जायचं?
0: सगळ्यात आधी पुस्तकांच्या दुकानात जायचं.
2: पण पुस्तक घ्यायचं नव्हतं ना?
0: नाही नाही नाही, बाहेर ठेवलेली पुस्तकं पाहिली की 2 मिनिटं थांबावं असं वाटतं ग.
1: 2 मिनिटं का?
0: ठीक आहे, 10 मिनिटं किंवा अर्धा तास.
2: म्हणून बाजारात तुम्हाला 3-4 तास तरी लागतातच.
1: बरं, आपण असं करूया, आधी भाजी घेऊ.
0: थांब थांब, मी टोपली घेतो.
2: टोमॅटो किती छान दिसतायत.
0: हे बघ, दिसायला छान असणं आणि चविष्ट असणं वेगळं.
1: आणि म्हणून मी नेहमी विक्रेत्याला विचारते.
2: म्हणजे विश्वास?
1: हो, तोही वर्षानुवर्षांचा.
0: आणि गंमत म्हणजे कधी एखादी भाजी चांगली निघाली नाही तरी तो पुढच्या वेळी स्वतः सांगतो, आज हे घेऊ नका ताई.
2: अजूनही असे लोक आहेत?
1: आहेत, पण आपण त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जात असलो तरच ते सांगतात.
0: अरे तो बघ, समोरच्या इमारतीतला प्रणव,
2: तो छोटा मुलगा.
0: हो हो.
3: रोहित काका नमस्कार.
0: काय रे, सुट्टी एन्जॉय करतोस काय?
3: हो, पण आईने एक काम दिलंय.
1: कसलं?
3: मला एक पुस्तक निवडायला सांगितलंय, पण कोणतं घ्यायचं ते कळत नाहीये.
0: अच्छा, अरे मला सांग तुला काय आवडतं?
3: गोष्टी, पण थोडं विज्ञानही हवं त्यात.
2: मग वैज्ञानिक गोष्टींचं पुस्तक घे.
3: असतं का तसं?
0: असतं ना, गोष्टीतून विज्ञान शिकवणारी भरपूर पुस्तकं आहेत.
3: खरच?
0: हो. आणि हे बघ, वाचून झालं की मला सांग कसं वाटलं ते.
3: नक्की.
2: रोहित, मुलांशी बोलताना तुझा आवाजच बदलतो.

0: काय सांगतेस हो?
1: अगदी मित्रासारखा.
0: अरे त्यांना शिकवायचं नसतं, उत्सुकता जपायची असते त्यांची म्हणून.
2: आणि म्हणूनच रोहितला तुझ्याशी सुद्धा बोलायला आवडतं बरं का,
1: आणि आम्हाला तुझी मस्करी करायला,
2: कारण रोहितला सहसा पटकन राग येत नाही.
1: बरं सुखदा, ऐक ना, त्या मेळाव्यासाठी मी एक कल्पना सांगू?
2: हो सांग ना.
1: प्रत्येकाने फक्त आवडतं पुस्तक कोणतं ते सांगायचं नाही, त्या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात काय बदल झाले हेही सांगायचं.
0: करेक्ट.
2: म्हणजे पुस्तक फक्त कपाटात राहिलं की आयुष्यात उतरलं हेही कळेल.
1: हो ना.
0: ही कल्पना नक्की सांगूया आपण. छान आहे.
2: बरं पण मग आता उरलेली खरेदी करायची ना.
0: तर नाहीतर आपण पुस्तकांवरतीच बोलत राहू आणि घरी भाजी शिवायच जाऊ.
1: मग रात्री पुन्हा युट्यूबवरचा प्रयोग.
0: नको नको नको, आधी मागचा प्रयोग पूर्ण विसरू दे.
2: अरे वा, आज तर खरेदी अगदी वेळेत झाली आपली.
0: कारण काय माहितीये, आज मी पुस्तकांच्या दुकानासमोर थांबलोच नाही म्हणून.
1: बरोबर, कारण आज दुकानच बंद होतं.
0: आता हे सांगायची गरज होती का तुला?
2: बरं आता या पिशव्या आत ठेवते. रेवा जरा ती हिरवी पिशवी दे.
1: कोणती? ही?
2: हो.
1: अरे यात तर पुस्तक आहे.
0: काय? मी तर घेतलंच नव्हतं.
2: मग हे आलं कुठून?
0: अरे हो, मी विसरलोच होतो.
1: काय आठवलं?
0: मागच्या आठवड्यात पुस्तकांच्या दुकानातला मालक म्हणाला होता की हे पुस्तक घरी घेऊन जा, आवडलं तर पैसे द्या, नाही आवडलं तर परत आणा.
2: हा.
0: आणि मी ते घरी घेऊन आलो तर पिशवीतच विसरलो.
1: दुकानदार अजूनही असं करतात?
0: काय आहे की त्यांचा जुना ग्राहक आहे ना मी. मला म्हणाला की तुम्ही परत करायला याची खात्री आहे आपल्याला.
2: बघ, विश्वासाचंही खातं असतं बरं.
1: कोणतं पुस्तक आहे ते?
0: पुस्तक ग, म्हणजे ते छोट्या छोट्या प्रवासांच्या आठवणी आहेत ग.
1: अच्छा, मला वाटलं एखादी मोठी कादंबरी असेल.
0: नाही, दोन तीन पानांच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या.
2: म्हणजे रोज एक गोष्ट वाचली तरी पुरे.
0: हो, सगळं एकाच दिवशी संपवायची घाई नाही.
1: सुखदा, खरं सांगू?
2: काय?
1: मी आधी विचार करत होते पुस्तकांचा कार्यक्रम म्हणजे थोडा कंटाळवाणा होईल.
0: अच्छा, आणि आता काय वाटतं तुला?
1: आता वाटतंय लोक पुस्तकांपेक्षा स्वतःच्या गोष्टी जास्त सांगतील.
2: ते तर छानच होईल की.
0: काय, पुस्तक निमित्त असतं ग, माणसं खरी गोष्ट असतात.
2: कोण असेल?
0: थांब मी बघतो. अरे या या या या. अच्छा असं आहे का? नाही, घेऊन जा आमच्याकडून. अजूनही काही मदत हवी असेल तर सांगा बरं का.
1: रोहित कोण होत?
0: अगं समोरच्या काकू ग.
2: काय रे, काय म्हणत होत्या?
0: उद्याच्या मेळाव्यासाठी त्यांना खुर्च्या कमी पडतायत. आपल्या दोन खुर्च्या मागत होत्या.
1: दिल्यास का तू मग?
0: हो मग देणार आहे.
2: आणि परत आणायला सांगितलंच?
0: नाही नाही.
1: ते का?
0: त्या विसरल्या तर मी जाऊन घेऊन येईन ना, त्यासाठी वेगळं सांगायची काय गरज आहे आताच.
2: बरोबर.
1: खरं तर आपल्या सोसायटीत ही एक चांगली गोष्ट आहे.
0: काय?
1: साखर, कडीपत्ता, खुर्ची, शिडी सगळं काही फिरत राहत
2: आणि परत येत.
0: आता कधी उशीर आहे ते सोडा.
1: तेव्हा
0: आपण आठवण करून देतो, मग दुसरं कुणीतरी घेऊन जात.
2: दुपारी आपल्याला तो प्रणव भेटला होता ना.
0: हो.
2: त्याच्या आईचा आत्ताच मेसेज आलाय.
1: काय म्हणाल्या?
2: त्याने पुस्तक निवडलं म्हणे आणि घरी आल्यावर पहिलं प्रकरण मोठ्याने वाचून दाखवलं.
0: वा वा वा, प्रणव शाबास.
1: म्हणजे आजच सुरुवात केली.
0: मुलांना ना कोणी पुश करायची गरज नसते, फक्त योग्य वाट दाखवायची त्यांना.
2: बरं, उद्यासाठी आपापली 2 मिनिटांची तयारी झाली आहे का?
0: माझी झाली.
1: माझी अजून झाली नाहीये. पण
0: अगं काही अवघड नाही त्यात रेवा.
1: पण काय बोलू,
2: पुस्तकाबद्दल कमी ते वाचताना तुला काय वाटलं ते अधिक सांग.
0: आणि मुख्य म्हणजे सगळ्यांसारखं बोलायचा प्रयत्न करू नकोस, म्हणजे नक्कल करू नकोस.
1: म्हणजे
0: तुझा अनुभव तुझा, दुसऱ्याची भाषा कशाला वापरायची आपण.
1: हे लक्षात ठेवते मी.
0: माहितीये उद्याच्या कार्यक्रमात कोण जिंकेल यापेक्षा मला एकच गोष्ट महत्वाची वाटते.
2: कोणती रे?
0: उद्या कार्यक्रम संपल्यावर लोकांनी थोडा वेळ तिथेच थांबून गप्पा मारल्या तर आपला कार्यक्रम यशस्वी.
1: खरंच,
2: कारण कार्यक्रम तासाभराचा असतो
0: पण त्यातून जुळलेली माणसं खूप काळ सोबत राहतात.
2: रोहित, अरे तुझं पुस्तक घेतलंस ना तू?
0: सुखदा, तू हा प्रश्न मला 3 विचारलायस.
2: कारण 2 तू विसरलास.
0: नाही, आज विसरणार नाही बघ तू.
1: सुखदा, मला तर खूप धडधड होतीये.
2: एवढं घाबरायला काय झालं?
1: 2 बोलायचंय ना.
0: अगं ही काय परीक्षा आहे का? तिथे सगळे आपापल्या आवडीबद्दल बोलणार आहेत.
1: तरीही
2: हे बघ, तू मनापासून बोल, शब्द आपाप सुचतील.
0: बरं आपण निघूया का?
1: हो.
2: थांबा, हे बुकमार्क सुद्धा घेऊन चला.
0: आता हे कशासाठी?
2: मुलांना आवडतील म्हणून काल रात्री तयार केलेत मी.
1: अरे वा, प्रत्येकावर वेगवेगळी वाक्य लिहिली आहेत.
0: अरे होय की.

0: आज एक पान उद्या नवा विचार, वा
1: वाचलेली गोष्ट शेअर केली की दुप्पट होते.
2: फार काही मोठी गोष्ट नाहीये, थोडीशी गंमत. जरा
1: रोहित, तिथे खूप लोक असतील का?
0: फार लोक नसतील, पण काय सांगता येत नाही.
1: म्हणजे
0: कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गर्दी लागत नाही, तर सहभागी होणारी दर्दी माणसं लागतात.
2: आणि मनापासून ऐकणारे कान.
0: करेक्ट.
1: अरे किती मज्जा आली ना कार्यक्रमात, मला वाटलंच नव्हतं की इतकी मजा येईल.
0: मला त्या आजोबांनी सांगितलेला किस्सा भारी वाटला एकदम.
2: आणि त्या 8 वर्षाच्या मुलीने सांगितलेलं पुस्तक.
1: हो, ती म्हणाली की हे पुस्तक मी रोज उशाशी घेऊन झोपते. मला वाटतं की यातली परी येईल मला भेटायला.
0: यावर अगदी सगळेच हसले.
2: कारण ती अगदी मनापासून बोलली होती.
1: आणि रोहित,
0: काय
1: तू 2 मिनिटं बोलणार होतास,
0: मग
1: 5 मिनिटं बोललास.
2: मी घड्याळ बघत होते.
0: नाही, असं कधी कधी होतं ग, म्हणजे विषय आपला आवडता असला की वेळ कळत नाही आपल्याला.
1: हे मात्र खरंय.
2: पण सगळ्यात जास्त मजा कशात आली माहितीये का?
0: कशात? कशात सांग.
2: कार्यक्रम संपल्यानंतर.
1: हो, कुणालाच घरी जायची घाई नव्हती.
0: हा, हे मात्र खरं. म्हणजे कोणी पुस्तकांची नावं लिहून घेत होतं, कोणी फोन नंबर शेअर करत होते.
2: आणि 2 बायकांनी तर पुढच्या महिन्यात एकत्र फिरायला जायचं ठरवलंय.
1: आणि प्रणव
0: का, त्याचं काय झालं?
1: त्याने मला विचारलं, ताई पुढच्या वेळी मी गोष्ट सांगू का ग?
2: मग
1: मी म्हंटल नक्की सांग.
0: माहितीये, छोट्या गोष्टींचं मोठेपण हेच असतं ग.
2: कसं?
0: म्हणजे सुरुवात एका पुस्तकापासून झाली
1: आणि शेवट गप्पांवर झाला.
2: खरं तर शेवट झाला नाहीच,
0: ती तर पुढच्या भेटीची सुरुवात होती ना.
1: सुखदा, मी एक ठरवलंय.
2: काय?
1: महिन्यातून 1 दिवस कोणताही कार्यक्रम नाही, कोणतंही निमित्त नाही.
0: मग
1: फक्त कुणाला तरी भेटायचं.
2: छान.
0: आणि त्यासाठी आधी मेसेज वगैरे?
1: नाही.
0: फोन?
1: तोही नाही.
2: मग
1: थेट बेल वाजवायची.
0: आणि समोरच्याने विचारलं, अरे आज अचानक इथे कसं काय?
1: तर सांगायचं.
2: नाही, मी की नाही फक्त भेटायला आले हो ना.
0: नाही नाही, म्हणजे अशी कारण नसलेली भेट सर्वात मोठं कारण ठरू शकते.
1: हो, आणि अशा भेटी आठवणीत पण राहतात.
2: कारण त्यात अपेक्षा नसते.
0: असते ती फक्त
2: आपुली.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. केसांची निगा याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग म्हणजे आपले केस. दाट, काळेभोर आणि निरोगी केस सगळ्यांनाच हवे असतात. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढता ताण, बदललेला आहार, झोपेची कमतरता, प्रदूषण तसंच केसांवर विविध रासायनिक उत्पादनांचा अतिरेकी वापर यामुळे केसांच्या अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा आपण केसांची काळजी म्हणजे केवळ शॅम्पू किंवा तेल लावणं इतक्या पुरताच मर्यादित ठेवतो. परंतु केसांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेलं असतं. त्यामुळे श्रोते हो, आज आपण केसांची निगा कशी राखायची याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. डॉक्टर शमीम दळवी या आयुर्वेद चिकित्सक आणि पंचकर्म तज्ज्ञ आहेत. पंचकर्म सेंटरच्या त्या संस्थापक आणि संचालक असून आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन तसंच पंचकर्म चिकित्सा याद्वारे विशेषतः जीवनशैलीशी संबंधित आजारांवर त्या उपचार करतात. डॉक्टर नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार चेतना.
0: डॉक्टर, केसांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस प्रत्येकाला भेडसावत आहेत. त्यातली प्रमुख समस्या म्हणजे केस गळणं. तर केस गळण्याची मुख्य कारणं कोणती आहेत, त्याविषयी काय सांगाल?
1: खूपच महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आज केसांचं गळणं हे अगदी आपल्याला प्रत्येक 10 जणांमध्ये साधारणतः 6 ते 7 जणांना हा प्रॉब्लेम असतोच असतो. त्याच्यामध्ये बरीचशी कारणं असू शकतात, ज्यामध्ये अनुवंशिकता, वय, हार्मोन्स मधील बदल, वाढलेला ताणतणाव, झोप अपुरी मिळणं, पोषण तत्वांमध्ये असलेली कमी, थायरॉइडची पातळी कमी किंवा जास्त होणे, रक्त शरीरामध्ये कमी असणे, रक्ताल्पता असणं आणि काही औषधं, अशा प्रकारच्या कारणांमुळे केस गळतात. सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला कारण कळणं महत्वाचं आहे. सुरुवात जेव्हा होते तेव्हा जर तुम्ही त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केलात, जर व्यवस्थित डॉक्टरांचा जाऊन सल्ला घेतलात, तर यामध्ये नक्कीच वयाच्या वेळी होणारा केस गळणारी केस गळती तुम्ही थांबवू शकतात आणि त्यावरती पूर्णपणे चांगले आणि घनदाट केसांचं तुम्हाला वरदान लाभू शकतं.
0: डॉक्टर, कधी कधी कसं होतं, थोडेसे केस जरी गळले तरी असं असतं की बापरे माझे केस किती गळत आहेत, तर दिवसाला किती केस गळणं सामान्य मानलं जातं?
1: अगदी अगदी व्यवस्थित बरोबर प्रश्न विचारलाय तुम्ही चेतना. कारण प्रत्येकाला गोंधळ असतो मनामध्ये की साधारणतः किती केस दिवसाला गळले पाहिजेत. केस हा एक आपल्या शरीराचा असा भाग आहे की जो अगदी रोजच्या रोज त्याचे काही केस निघतात आणि त्याचबरोबरीने मुळासकट ते परतही येत राहतात. साधारणतः 50 ते 100 केस गळणं दिवसाला हे सर्वसामान्य आहे, हे नॅचरल आहे. पण यापेक्षा जर केस जास्त गळत असतील, काही काही जणांना तर पूर्ण घरभर केस गळलेले सुद्धा असे दिसून येतात, मग अशा वेळेला किंवा केस जर विरळ होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण अशा वेळेला वेळेवर उपचार झाल्यामुळे पुढे होणारा मनस्ताप, पुढे होणारा त्रास टळू शकतो आणि केसांना व्यवस्थित आरोग्य लाभू शकतं.
0: डॉक्टर, कसं असतं ना, कधी कधी एक दिवसाआड केस धुतले जातात, म्हणजे थोडे चिकट झाले केस की धुतले, तर केस आठवड्यातून किती वेळा धुवावे? म्हणजे काही जणांचे केस तेलकट असतात, काही जणांचे कोरडे असतात, काही जणांचे सामान्य असतात, त्यामुळे केस किती वेळा धुवावे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, तर त्याबद्दल काही सांगा.
1: आपण ज्या जसं रोजचं रोज आंघोळ करणं गरजेचं आहे, तसं रोजच्या रोज केस धुणं हे गरजेचं नाहीये. खास करून याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पुरुषांमध्ये केस लहान आहेत, ते साधारणतः रोज धुतले तरी चालतात. पण स्त्रियांमध्ये रोज केस धुवू नयेत, कारण ते ओले राहू शकतात, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुढे कोंडा किंवा जंतुसंसर्ग यासारखे सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचं एक कुठल्या प्रकारचं त्यांचं पोत आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही केस किती वेळेला धुवायला पाहिजेत हे ठरवू शकता. जर तुमचे केस खूप तेलकट असतील तर ते आठवड्याला 2 ते 3 वेळेला तुम्ही धुवू शकता. सामान्य नॅचरल

0: हेअर ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे जे केस असतील तर साधारणतः तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला धुवा. आणि जर खूप ड्राय कोरडे केस असतील तर अशा वेळेला आठवड्यातून फार तर फार 1 किंवा जास्तीत जास्त 2 वेळेला धुवा. त्याचबरोबरीने ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतोय, प्रदूषण खूप जास्त आहे तुम्ही जिथे राहताय तिथे, आणि धुळीचा संसर्ग जास्त असेल, तर त्यानुसार सुद्धा केस धुण्याचं तुम्ही ठरवू शकता.
1: डॉक्टर, बऱ्याचदा केसांना स्कार्प लावला की घाम येतो, त्याच्यामुळे ही केस चिकट होतात, तर अशा वेळेला केस धुणं टाळलं पाहिजे की नाही?
0: नाही, आपल्या केसांच्या मुळाशी तैलीय ग्रंथी ज्याला सिबेशियस ग्लँड म्हणतो त्या असतात. या सिबेशियस ग्लँड मधून केसांसाठी नॅचरल तेल नैसर्गिकरित्या आपल्याला निघत राहतं. त्यामुळे जेव्हाही घाम जास्त येतो, जेव्हाही प्रदूषण जास्त असतं, त्यावेळेला

0: या सिबेशियस ग्लँड मधून केसांसाठी नॅचरल तेल नैसर्गिकरित्या आपल्याला निघत राहतं. त्यामुळे जेव्हाही घाम जास्त येतो, जेव्हाही प्रदूषण जास्त असतं, त्यावेळेला आपल्या ताळूला नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळण्यासाठी किंवा ताळूचं केसांच्या मुळांची निगा राखण्यासाठी आपोआपच केसांच्या मुळांपासून हे तेल निघत राहतं.
1: बरं,
0: पण तरी सुद्धा जेव्हा आपल्याला स्वतःला जाणवतंय की नाही केस खूप जास्त रुक्ष झालेले आहेत, कोरडे पडलेले आहेत आणि याच्यामुळे केस तुटतायत किंवा केसांच्या मुळांना त्रास होतोय, मग अशा वेळेला केस धुवायचे. पण जास्त म्हणजे अगदी अशा वेळेला अगदी पाण्याने जरी तुम्ही केस धुतलेत आणि नंतर मग ओल्या केसांवर कंगवा फिरवला तरीही चालेल, पण रोजच्या रोज शॅम्पू लावणं हे नक्कीच टाळावं.
1: कारण का बऱ्याच वेळा प्रदूषण असतं, त्याच्यामुळे स्कार्प लावला जातो आणि मग त्याच्यामुळे केस धुण्याचं प्रमाण वाढतं, कधी कधी ते धुतलेही नाही जात. आता तुम्ही सांगितलं की आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत, तर केस धुताना टीव्हीवर जाहिरात पाहिली जाते, मित्रमैत्रिणींनी एखादा शॅम्पू सांगितला की आपण तो वापरतो, मग कंडिशनरही. तर शॅम्पू आणि कंडिशनर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या केसाच्या पोतनुसार?
0: शॅम्पू आणि कंडिशनरचा आज आपल्याला भडीमार दिसून येतोय. गुगल, आजची जी पिढी आहे ती गुगलवरती सर्च करते, मेडिकल स्टोअरवरती जाऊन त्यांच्या आवडीची उत्पादनं घेते, त्याच्यात चूक नाहीये. पण आपल्या केसांच्या प्रकारानुसार जर तुम्ही ते निवडलात किंवा त्यासाठी म्हणून जर तज्ज्ञांचा सल्ला घेतलात, तर त्याच्यामुळे अनावश्यक केसांना होणारा त्रास नक्कीच टाळता येतो. त्याचबरोबरीने अशी बरीच उत्पादनं शॅम्पू कंडिशनर असतात जी त्यांच्यामध्ये रसायन जास्त प्रमाणामध्ये असतात, तर अशा प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर लावायचं टाळा. त्याचबरोबरीने कंडिशनर हे केसांना मऊ ठेवण्यासाठी किंवा केसांचं जे कोरडेपणा आहे तो टाळण्यासाठी म्हणून लावलं जातं, त्यामुळे कंडिशनर फक्त केसांना लांबीवरनुसार लावा, केसांच्या मुळाशी कंडिशनर लावायची काहीच गरज नाहीये.
1: डॉक्टर, केस धुवायचे म्हटलं की ते तेल न लावता धुतले जातात, कधी कधी बरंच तेल लावून ते धुतले जातात, तर नियमित तेल लावणं कितपत गरजेचं आहे?
0: खूप चांगला प्रश्न विचारलाय चेतना, कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये जी तरुण पिढी आहे त्यांना तेल लावणं अजिबात आवडत नाहीये. तेल लावून बाहेर जाणं त्यांना अजिबात चालत नाही आणि अशामुळे पालकांपुढे हा प्रश्न पडतो की आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून मुलं आपली तेल लावतील. मग आपण सगळ्यात अगोदर हे बघूया की तेल लावणं आवश्यक आहे किंवा नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरता, तुम्ही त्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावता,
1: फेस वॉश
0: वापरता, मग हे जे वेगवेगळं तुम्ही हे करतात की तुमचा चेहरा सुंदर दिसला पाहिजे, आणखीन चांगला दिसला पाहिजे, मग त्याचप्रमाणे तुमच्या केसांच्या मुळाशी जेव्हा तुम्ही साधारणत कोमट तेल लावता तेव्हा केसांना एक प्रकारचं मॉइश्चरायझर मिळतो. हलका गरम तेलाने मसाज केल्यामुळे मेंदूला शांतता मिळते. पण किती तेल लावायला पाहिजे आपण हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. अगदी रोजच्या रोज तेल लावणं काहीच गरजेचं नाहीये, पण केस तेल लावल्यामुळे नवीन केस येतात किंवा टक्कल भरतं वगैरे असे काही जे गैरसमज आहे ते मात्र चुकीचे आहेत. पण नियमित तेल लावल्यामुळे केसांचं स्वास्थ्य वाढतं याला मात्र वैज्ञानिक पुरावा आहे.
1: डॉक्टर, केस धुण्याच्या किती वेळ आधी तेल लावलं पाहिजे? बऱ्याचदा रात्रभर तेल लावून ठेवलं जातं आणि सकाळी ते धुतले जातात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आपण एक तेल कसं लावलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की आपण साधारणत जे काही तेल तुम्ही लावताय तुमच्या केसांच्या मुळाशी केसांच्या लांबीनुसार ते हलकसं कोमट करून लावा, कारण केसांच्या मुळाशी
1: केसांचा मुळ घट्ट होण्यासाठी मॉइश्चर केसामध्ये येण्यासाठी
0: तेल तुम्ही जेव्हा कोमट करून लावता तेव्हा ते केसांच्या मुळांपर्यंत जातं. हलका मसाज तुम्ही त्याच्यासाठी करू शकता, पण किती वेळ लावून ठेवावं यासाठी तुम्ही साधारणत 30 मिनिटं किंवा 1-2 तास पर्यंत लावून ठेवू शकता. रात्रभर लावून ठेवायलाच पाहिजे किंवा रोजच्या रोज तेल लावायलाच पाहिजे याला म्हणजे आपण ते न करता सुद्धा

0: काही वेळ लावून सुद्धा तुम्ही केसांचं आरोग्य चांगलं राखू शकता. आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही जास्त वेळ लावून ठेवण्यापेक्षा ते काही वेळ लावूनही जर तुम्ही ते धुत असाल पण खूप जास्त तेल न लावता, कारण तुम्ही जास्त तेल लावता तेव्हा जास्त शॅम्पू वापरता, जास्त शॅम्पू वापरला की केमिकलचा वापर वाढतो, केसांचा रुक्षता येतो. त्यामुळे खूप जास्त तेल न लावता थोडं तेल लावा, केसांच्या मुळाशी लावा
1: आणि
0: कोमट करून लावा, ज्याच्यामुळे केसांना एक प्रकारचं नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळेल आणि केसांचं आपण एक नॅचरली ज्याला तकाकी येते केसांवरती ती येण्यास मदत मिळेल.
1: डॉक्टर, असंही बोललं जातं की नाही मी तेल लावलं ना की माझ्या केसात कोंडा होतो म्हणून मी काही तेल लावणार नाहीये, तर हे कोंडा होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत त्याबद्दल सांगा.
0: आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे केसांना तेल लावल्यामुळे कोंडा होतो हा एक गैरसमज आहे. केसांना तेल लावलं आणि कोंडा झाला याला काहीही वैद्यकीय किंवा शास्त्रीय त्याला पुरावा नाहीये. काही जणांची त्वचा ही नैसर्गिकरित्या तैलीय असते आणि अशा तैलीय त्वचेवरती जर तुम्ही तेल लावलं पण त्यानंतर जर ते वेळेवर धुतले गेले नाहीत तर त्याच्यामुळे कोंडा नक्कीच होऊ शकतो. याचबरोबरीने कोंडा होण्यामागे बरीच कारणं आहेत ज्याच्यामध्ये बुरशी, म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण दमट असल्यामुळे केस ओले राहतात आणि मग अशा केसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. स्वच्छता नीट न राखणं, केस वेळेवरती न धुणं, त्वचा खूप जास्त तेलकट असणं, त्वचा खूप जास्त कोरडी असणं आणि काही प्रकारचे त्वचा रोग यामध्ये कोंडा होणं हे आपल्याला दिसून येतं.
1: डॉक्टर, केसांच्या मुळामध्ये असे संसर्ग किंवा बुरशीजन्य आजार झालेत हे कसं ओळखायचं अशा वेळेस, कारण आपण त्याला कोंडाच समजतो कुठेतरी.
0: यामध्ये चेतना मॅडम तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय तो खरोखरच महत्वाचा आहे, कारण कोंडा डँड्रफ हे खूप नेहमी आढळणारा केसांचा त्रास आहे, त्यामुळे काही जरी झालं तरी त्याला कोंडा समजला जातो. पण याकडे आपण केव्हाही दुर्लक्ष करू नये. मग याच्यामध्ये महत्वाची दिसून येणारी जी लक्षणं आहेत ती आहे खाज येणं, लालसरपणा दिसून येणं, केस तुटणं, केस गळणं आणि दुय्यम संसर्ग होणं. आणि याच्यामुळे अशा प्रकारचा त्रास जर वारंवार होत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसार उपचार करा, जेणेकरून हा फक्त कोंडा नाहीये. आणि जरी कोंडा असेल किंवा कुठलाही जरी त्वचारोग असेल तरी त्यासाठी सुद्धा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊन त्याच्यावरती उपचार करतील, ज्यामुळे केसांचे पुढे होणारे आजार आपण टाळू शकू.
1: नक्कीच. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार, मी चेतना गांधी मॅडम.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
2: मॅडम, मी अंध व्यक्ती बोलतो, माधव उत्तम गोरबाण नांदेडहून, बोरगाव इथून.
1: बरं, प्रश्न काय आपला?
2: तर मला डॉक्टर मॅडमला असा प्रश्न विचारायचा आहे की कोंडा झाल्याच्या नंतर त्याला त्यावर काय उपाय करावा.
1: बरं,
0: नमस्कार सर. कोंडा झाल्यावरती जसं आत्ताच आपलं बोलणं झालेलं आहे की कोंडा झाल्यावरती त्याच्यावरती शॅम्पू लावणं किंवा घरच्या घरी उपाय करणं हे अगदी काही वेळेपर्यंतच करावं. पण जर हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोंड्यामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा चांगलं झालेलं आहे, कोंडा कमी झालेला आहे असं जर जाणवत नसेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ आणि त्यांच्याचबद्दल जर फारशी तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांच्याकडे जाऊन जरूर सल्ला घ्या, दुर्लक्ष करू नका.
1: नमस्कार. हॅलो हॅलो
2: हॅलो मॅडम.
1: हा, प्रश्न विचारा आपला.
2: हा, मी नांदेड येथून बोलतो मॅडम.
1: आपलं नाव?
2: तर आपल्याला समजा डोक्याला आपले केस पांढरे होतात आणि त्यात आपल्याला कसं आहे मॅडम की डोक्याला टेन्शन आल्यामुळे असं होऊ शकतं का म्हणून डॉक्टरना असं मला प्रश्न विचारायचा.

0: डॉक्टर, आता दिवसेंदिवस केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलंय, म्हणजे शाळेतली मुलं असू देत, कॉलेज गोईंग असू देत किंवा कामा वयोवृद्ध असू देत, तर प्रमाण दिवसेंदिवस वाढते, तर त्याबद्दल काय सांगा?
1: अगदी बरोबर आहे सरांचा प्रश्न, कारण केस पांढरं व्हायचं प्रमाण जे आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये 40 किंवा 50 नंतर होतं, ते आता आपल्या पिढीमध्ये 15-16 वर्षांपासूनच सुरू झालेलं दिसून येतं. आपण याच्या मागची काय कारणं आहेत ना ते सर्वप्रथम जाणून घेऊया. वाढतं वय, अनुवंशिकता, वाढलेला ताणतणाव, आजारपण, जेवणामधून मिळणारी प्रोप्शन द्रव्ये जेव्हा कमी असतील तर त्यामुळे, आणि नैसर्गिकरित्या केस
0: अपुरी झोप असते बऱ्याचदा, जंक फूड खाणं असतं,
1: त्यावेळेला केस पांढरं व्हायचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम त्याच्या मागचं कारण काय आहे हे पाहायला पाहिजे. जर ते कारण आपल्याला कळू शकतोय किंवा जर तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण सल्ला घेतोय आणि त्याच्या मागून आपल्याला कारण कळू शकते, तर अगदी सुरुवातीच्या लेवलला सुद्धा तुम्ही केस गळती नक्कीच थांबवू शकता. केस पांढरं व्हायचं प्रमाण हे सुद्धा जेव्हा 1-2 केस दिसून येतात त्याच वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर, त्याच्यावरती जी आहारामध्ये पोषण द्रव्य कमी आहेत, कुठला थायरॉइड सारखा काही आजार आहे का हे आपल्याला कळून येतंय, तर जे काही कारण आहे त्याच्यानंतर आपल्याला कारण कळल्यावरती त्याच्यावरती उपचार करणं सोपं आहे आणि पुढे केस पांढरे होण्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, टाळता येईल.
0: नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. हॅलो.
0: हा बोला.
2: मला डॉक्टर मॅडमला प्रश्न विचारायचा होता.
0: बरं, विचारा प्रश्न.
2: हॅलो.
0: हा येतोय आवाज तुमचा, प्रश्न विचारा.
2: नमस्कार मॅडम, मी मैथिली पांडे बोलते खारघरवरनं. मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे होते. एक म्हणजे असं की केसांमध्ये तेल न लावता सुद्धा केस दर 2 दिवसांनी असं वाटतं की ते खूप ऑइली आहे, खूप तेल लावलेलं आहे, तर तेव्हा अशा केसांसाठी आपण नेमकं काय करावं? मग अशा केसांना तेल लावावं का आठवड्यातनं? हा माझा पहिला प्रश्न. आणि जसं आता याच्या आधी एकांनी विचारलं की केस पांढरे होत आहेत, मग केस पांढरे झाले की मेहंदी लावू नका आता असं सगळ्यांना सांगितलं जातं, तर ते मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना? कारण डाय लावायची भीती वाटते, कारण त्या डायमुळे अजून काही इफेक्ट होऊ शकतात केसांवर. तर हे असे माझे दोन प्रश्न आहे, मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना?
1: तुमचा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न, तेल न लावता सुद्धा तुमचे केस हे नेहमी तेलकट राहतात, याचाच अर्थ असा आहे की तुमच्या त्वचेचा नैसर्गिक कल हा तैलीय त्वचेचा आहे. तुमची त्वचा जर ऑलरेडी जर आधीपासूनच जी तैलीय असेल, तर मग अशा वेळेला त्यातून मुळापासूनच तेल जास्त रिसते, मुलापासून तेल जास्त सुटते. मग अशा वेळेला हे जास्त सुटलेलं जे तेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः आठवड्यातून 2-3 वेळेला केसांवरून व्यवस्थित आंघोळ करणं, केस कोरडे ठेवणं हे महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये केसाचा जो कल आहे तो तैलीय त्वचेमुळे होणारा तेलकटपणा हा असल्यामुळे केसांना नॅचरल आपण जे तेल लावतो, तेल मसाज करतो, ते तुम्ही नक्की करू शकता, पण हे आठवड्यातून एकदा जरी केलं तरीही चालू शकेल. आणि जास्त खूप जास्त तेल लावून मग त्याच्यानंतर ते परत धुण्यापेक्षा केसांच्या मुळाशी गरम करून कोमटसर तेल लावा, केसांच्या लांबीवरती थोडंसं तेल लावा आणि मग ते 2-3 तास ठेवून धुवून टाका.
0: त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की मेहंदी लावावी की नाही लावू.
1: हा सुद्धा खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण मेहंदी हा नैसर्गिक पर्याय आहे. निसर्गाचं देणं हे नेहमीच मोठं असतं. शुद्ध मेहंदी आपण, जेव्हा मला आठवतंय की जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आमच्या इथे मेहंदीचं कुंपण असायचं आणि ती मेहंदी वाटून आई लावायची केसांना, ती मेहंदी सुरक्षित होती. तुम्ही मेहंदी कुठली वापरताय, त्याच्यामध्ये काही रसायन आहेत का हे बघा. जर नॅचरल घरची पानं तोडून जर तुम्ही ती वाटून घेत असाल तर प्रश्नच नाही, पण बाहेरून कुठलंही मेहंदीचं उत्पादन आणून

0: जर तुम्ही ते वापरत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला थोड्या भागावर त्याची आधी चाचणी करून घ्या. त्या मेहंदी लावल्यामुळे तुम्हाला काही ॲलर्जी होतीये का, तुम्हाला टाळूला खाज वगैरे येते की नाही हे पहा, आणि शक्यतोवर दर्जेदार उत्पादन घ्यायचा प्रयत्न करा.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हॅलो, प्रश्न विचारा आपला.
2: मॅडम, माझा प्रश्न एक होता की कोंडा डोक्यात खूप होतो.
1: बर,
2: तर माझं एक म्हणणं होतं की आता कोंडा बी जास्त होतो ना, आता जी आता तेल जी निघत ते कुठलं वापरलं पाहिजे केसासाठी.
1: बर.
2: आणि आता मला सांगा, खोबरेल तेल निघले, परत बदामाचं तेल निघले, बजाज तेल निघले, खूप असे केसासाठी तेल निघले, परत डाय करण्यासाठी मिशा मेहंदी निघली, मग कुठले वापरलं पाहिजे.
0: केसांसाठी कुठलं तेल वापरावं हा खूप सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे, कारण आता आपल्याकडे इतकी वेगवेगळ्या प्रकारची तेलं आपल्याला बाजारामध्ये उत्पन्न उपलब्ध झालेली आहेत, की त्यामुळे हा प्रश्न पडणं अगदी साहजिकच आहे. याला शास्त्रीय आधार असा आहे की नारळाचं जे तेल आहे, तर त्या नारळाच्या तेलापासून, नारळापासून नैसर्गिक निघणारं जे नारळाचं तेल आहे, ते केसांच्या त्वचेला, टाळूला आणि केसांच्या लांबीला खूप हितकारक असतं. त्यामुळे बदामाचं तेल किंवा दुसरी जी तेलं आहेत त्यापेक्षा नेहमीच नारळाचं तेल आहे हे सगळ्यात चांगलं केसांना पोषण देण्यास मदत करतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला केसांसाठी चांगलं तेल वापरायचं हा प्रश्न पडत असेल, तर नारळाचं नैसर्गिकरित्या मिळणारं तेल, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किंवा अगदी जरी असली तरी खूपच कमी रसायनं असतील, असं तेल तुम्ही स्वतःसाठी निवडा. दुसरा प्रश्न जो विचारलेला होता मेहंदीसाठीचा, मेहंदीसुद्धा तुम्ही नैसर्गिक घ्यायचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये आज बाजारामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदीचे डायसुद्धा मिळतात, ज्याच्यामध्ये रसायन भरपूर असू शकतात आणि ती रसायनं तुम्हाला त्रास देऊ शकतात. केसांना नैसर्गिकरित्या कलर करण्यासाठी आपण मेहंदी वापरू शकतो, कारण ती नैसर्गिक आहे, परंतु प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. नैसर्गिक पर्याय हा नेहमीच चांगला आहे, पण कुठल्याही प्रकारचा आपण जेव्हा उत्पादनं बाजारातली वापरतो तेव्हा ती उत्पादनं वापरल्यावर पूर्ण केसांना आणि टाळूंना त्रास होण्यापेक्षा तुम्ही ते शरीराच्या एका टाळूच्या भागावरती लावून बघा, त्याच्यामुळे त्रास होत नसेल तर नक्कीच ते तुम्ही वापरू शकता.
1: डॉक्टर, आता हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, केसांना वारंवार रंग करणं, ब्लीच किंवा केमिकल ट्रीटमेंट सर्रासपणे केलं जातं, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात केसांवर, त्याविषयी काय सांगाल?
0: बऱ्याच वेळेला हे बघण्यामध्ये आलेलं आहे ना चेतना मॅडम, की जेव्हा एक 10 जण जर केस गळती घेऊन येणार असतील आणि त्यांना जेव्हा व्यवस्थित विचारलं जातं तेव्हा त्या 10 पैकी 7 जणांमध्ये केस गळतीचं मुख्य कारण हे ड्रायरचा अतिवापर, पार्लरमध्ये जाऊन केसांच्या स्ट्रेटनर सारख्या ट्रीटमेंट करणं, वारंवार रंगांचा, केमिकल रंगांचा वापर करणं हे असतं. म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसून येतं की या सगळ्यांच्या वापरामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये जी अतितीव्र उष्णता वापरली जाते, जास्त केमिकल वापरली जातात, त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात, केस कमकुवत होतात, ते तुटतात, गळतात. त्यामुळे या सगळ्यांचा वापर खूप मर्यादित करावा. निसर्गाने जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा चांगला जर तुम्ही देखभाल केलीत तर ते तुम्हाला कधीच त्रासदायक होणार नाही आणि तुम्हाला केसांचा त्रासही कधी होणार नाही. त्यामुळे या सर्वांचा उपयोग जेवढा आपण टाळू शकू तेवढं चांगलं आहे.
1: डॉक्टर, केसांची निगा राखायची असेल तर आपलं आरोग्य देखील तितकंच चांगलं असणं गरजेचं असतं, तर त्यासाठी आहारामध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे त्याविषयी सांगा.
0: आपलं आजची जी आपली जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये आपण बाहेरचं अन्न खूप खातोय, स्ट्रीट फ्रूट, रोड फ्रूट.

0: या सगळ्यांचा पाडलेला वापर आणि या सगळ्यांना अतिशय चांगलं दिसण्यासाठी त्यामध्ये वापरले जाणारे आर्टिफिशियल कलर्स, त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये वापरली जाणारी केमिकल्स, या सर्वांमुळे नक्कीच आपलं आरोग्य, केसांचं आरोग्य आणि आपलं स्वतःचं आरोग्य सुद्धा बिघडत चाललेलं आहे. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुरेशी प्रथिनं, लोह, झिंक, विटॅमिन बी 12, विटॅमिन डी हे संतुलित प्रमाणात घेत असाल तर नक्कीच तुम्हाला केसांचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे जे नैसर्गिकरित्या बनलेलं, घरचं बनवलेलं अन्न आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. बाहेरचं अन्न कधी कधी ठीक आहे पण ते जितकं तुम्ही कमी घेऊ शकाल त्याच्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य वाढायला आणि डॉक्टरांकडे तज्ज्ञ सल्ला घेण्यासाठी जाण्याची पाळी येणं सुद्धा नक्कीच टाळता येऊ शकेल.
1: डॉक्टर, बऱ्याचदा कामाचे तास खूप असतात, मुलांच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे ताणतणाव आणि अपुरी झोप हे सुद्धा केसगळतीचं प्रमुख कारण आहे, तर त्याचा केसांवर किती परिणाम होतो? म्हणजे तुम्ही 8 तास झोप घेणं ही खूप गरजेचं आहे.
0: आपण आज प्रत्येकाचं जी जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये ताणतणाव हा निश्चितच वाढलेला आहे आणि हा वाढलेला ताणतणाव, वाढलेले कामाचे जे तास वाढलेले आहेत त्यामुळे आपल्याला मिळणारी अपुरी झोप या सगळ्यांचाच केसांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव टाळणं, झोप दिवसाला 7 ते 8 तास पुरेशी चांगली झोप घेणं, यामुळे नक्कीच केस गळती थांबायला, केसांचं आरोग्य वाढायला, केसांची लांबी वाढायला, केसांची घनता वाढायला मदत होईल. यामुळे केस गळती थांबतेच पण त्याचबरोबरीने जे केस कोरडे होतात, आज सगळ्यांचा हा आपण समस्या आपण बऱ्याच जणांची ऐकतो की केस खूप कोरडे होत आहेत, या कोरडे होण्यामागे सुद्धा नैसर्गिक झोप मिळाल्यानंतर जो मेंदूला जो तरोताजा आपण येतो, मेंदू जो खूप जास्त ताजतवानं मेंदूला आपण स्वतःला सुद्धा आपल्याला हे माहिती पडतं की खूप आता मी फ्रेश वाटतंय, त्याच्यामुळे निश्चितच आपल्या शरीरातनं अशा प्रकारची हॉर्मोन्स स्त्रवतात की ज्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी शरीराला खूप मोठी मदत मिळते.
1: नमस्कार. हॅलो.
2: नैसर्गिक
1: झोप मिळाला.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, प्रश्न
2: विचारा.
1: हा तुम्ही रेडिओ संचापासून थोडं दूर व्हाल का?
2: हॅलो.
1: हॅलो हॅलो. हा तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत, तुम्ही थोडं रेडिओ संचापासून दूर व्हाल.
2: मी नांदेडहून बोलतोय, संजय राऊत.
1: बरं.
2: हा माझं एक कसं आहे, माझ्या मुलाला त्याने म्हणजे समोरून समोरून असे केस गेलेले आहेत.
1: अच्छा.
2: तर त्याच्यात ट्राय वगैरे लावलेलं, म्हणजे कोणी सांगते ट्राय लावा, कोणी म्हणते आदिवासी तेल लावा, तर या तेलांमुळे खरोखर काही म्हणजे ते गेलेल्या जिथून केस गेले तिथं पुन्हा केस येऊ शकतात का?
0: मुलाचं वय किती आहे
1: ते त्यांनी नाही सांगितलं.
0: हा ओके. सर नमस्कार. जेव्हा मुलांना या प्रकारचा जो त्रास आहे ते तुम्ही सांगताय, हे चाई असू शकतं. चाई जेव्हा होते त्यावेळेला डोक्याच्या तेवढ्या भागामध्ये गोलाकार तेवढा गोलाकार पॅच मध्ये केस येत नाही, ज्याला अलोपेशिया अशी मेडिकल संज्ञा आहे. जर त्याला मेडिकल त्याला अलोपेशियाचा जर त्रास झालेला आहे तर यावेळेला तुम्ही घरी त्याला जर उपचार केलेत तर त्याचा त्याला फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्याला घेऊन जा. हे खूपच केसांचं हे असं छोटंसं दुखणं आहे की जे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने, त्यांनी दिलेल्या औषधांनी आणि त्यांनी लावायला दिलेल्या उत्पादनांमुळे लवकरच ते बरं होतं आणि फार तर फार अगदी थोड्या काळामध्ये ते लवकर बरं होऊन मुलगा पूर्णपणे बरा होईल आणि तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही.
1: नमस्कार.
3: हॅलो ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचार.
3: मी विजयकुमार सण बोलते, बस्टवा तालुक्याच्या जिल्हा कोल्हापूर इथून.
1: हा बोला, प्रश्न विचार.
3: इथे आमच्या शेजारीमध्ये एक महिला आहे 50 वयाची, तिथे केस सगळे गेलेत पुढचे.
1: बर,
3: त्यासाठी काय उपाय?
0: केस गळणं किंवा खूप जास्त केसांचं प्रमाण वाढणं गळण्याचं आणि त्यामुळे केसांना येणारा विरळपणा, याच्यामुळे कारणं बरीच असू शकतात. त्यामध्ये

0: त्यांना कुठला त्रास आहे, कुठलं कारण त्याच्या मागे त्यांना आहे ते बघणं गरजेचं आहे. यातील ज्या बरेच कारणं आहेत त्याच्यामध्ये अनुवंशिकता, वाढतं वय, हार्मोन्स मधील होणारा बदल, काही औषधं, काही आजार आणि क्वचित आपल्या जेवणातून मिळणाऱ्या पोषण तत्वांची कमतरता हे कारणही असू शकतं. बऱ्याच वेळेला हे बघितलं जातं की पुरुषांपेक्षा नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये जो केसगळतीचा त्रास असतो तो लवकर आटोक्यामध्ये आणला जाऊ शकतो, पण ज्या वेळेला केस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विरळ झालेले आहेत त्यावेळेला स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण समजून घ्या आणि त्याच्यावर योग्य उपचार करा.
1: डॉक्टर, महिलांमध्ये प्रसूतीनंतर केस गळण्याचं प्रमाण वाढतं, तर त्यामागचं कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येईल?
0: प्रसूतीनंतर केस गळती ही अगदी नैसर्गिक आहे आणि ती प्रसूती झाल्यानंतर 2 ते 4 महिनेपर्यंत हा त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर तो आपोआप थांबतोही. पण अशा वेळेला पूर्ण प्रसूती काळामध्ये डॉक्टरांनी सांगितलेली कॅल्शियम, झिंक आणि फोलिक ऍसिड हे घेणं खूप महत्वाचं आहे. याचबरोबर जोपर्यंत आई बाळाला दूध पाजतीये त्या पूर्ण कालावधीमध्ये सुद्धा, कारण आईच्या शरीरातून बाळाला पोषण जाते त्यामुळे आईच्या शरीरामध्ये पोषणाची कमतरता होऊ नये, त्यामुळे तुमच्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलेली औषधं तुम्ही जरूर घेत राहा आणि याच्यामुळे हा त्रास नक्की वाढणार नाही. यानंतर जर हार्मोन्स जर प्रसूतीनंतर शरीरामध्ये जे वाढलेले असतात त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आहारामध्ये कमतरता असल्यामुळे पोषक द्रव्यांची, त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. जर 2 ते 3 महिन्यांमध्ये नैसर्गिकरित्या केस गळती थांबत असेल तर प्रश्नच नाहीये, पण त्या उपर सुद्धा जर केस गळती थांबत नसेल तर अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला नक्कीच मागे पुढे बघायचं नाही.
1: डॉक्टर, निरोगी आणि दाट केसांसाठी आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या 5 सवयी आपण अंगीकारल्यात की आपले केस हेल्दी, दाट, छान राहू शकतील, त्याविषयी सांगा.
0: सगळ्यात महत्वाचं आहे चेतना, की असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की तुम्ही असंच केल्यानंतर हे होणार आहे, पण तुमच्या स्वतःच्या आरोग्याशी तुमच्या केसांचं आरोग्य निगडीत आहे. कारण केस हा तुमच्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे जसं तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता तसंच तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेतली पाहिजे. मग शरीरासाठी जे 3 महत्वाचे आधारस्तंभ आहेत, तुमचं जेवण, संतुलित आहार तुम्हाला घेतला पाहिजे, तुम्ही रोजच्या रोज थोडाफार का होईना व्यायाम केला पाहिजे, कारण त्यामुळे सुद्धा केसांच्या मुळाशी रक्ताचं प्रसारण वाढतं जे केसांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ताणतणाव कमी ठेवा ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहील. पुरेशी झोप घ्या, पुरेशी झोप परंवर डोक्यापाशी मोबाईल घेऊन ती झोप नक्कीच घेऊ नका. आणि नेहमीच ताणतणाव आल्यानंतर त्याला खूप जास्त डोक्याला त्रास करून न घेता शांतपणे सामोरे जा.
1: आणि खाण्यामध्ये पण वेगळे बदल करणंही गरजेचं आहे ना, की जेणेकरून जंक फूड आपलं कमी होईल, हेल्दी फूड खाण्याकडे आपला कल वाढला पाहिजे, फळं खाणं गरजेचं आहे.
0: तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादं छोटंसं झाड लावता आपल्या कुंडीमध्ये, त्यावेळेला त्या झाडाला पोषण तुम्ही देताच देता, त्याला खतं देता, त्याला पाणी देता, मग त्याच प्रकारे तुमच्या केसांसाठी तुम्हाला याच प्रकारचं सुंदर एक वातावरण निर्माण केलं पाहिजे ज्यामध्ये तुमचा आहार, तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइजेस, तुमचा व्यायाम आणि त्याचबरोबर ताणतणाव कमी करून पुरेशी झोप, हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचा नक्कीच तुमच्या शरीरालाही आणि तुमच्या केसांनाही त्याचा उत्तम फायदा मिळेल.
1: डॉक्टर शमीम दळवी, आज आपण इथे आलात आणि केसांची निगा कशी राखावी याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: चेतना, सर्वप्रथम आकाशवाणीचं आणि सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आभार. आज आपण केसांच्या आरोग्याविषयी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणू

0: घेतला. निरोगी केसांसाठी पुरेशी झोप, चांगला आहार, ताणतणाव कमी ठेवणं आणि केसांवर अनावश्यक ट्रीटमेंट टाळणं महत्वाचं आहे. स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोत्यो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. आता दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासात कामकाजात अडथळा आणणं योग्य नाही असं सांगत बिर्ला यांनी कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन विरोधकांना केलं. तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून राज्यसभेतही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नागरी विकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कृती गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या विषयसूत्रानुसार ही 2 दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यापासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉ ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. एमए एलएलबीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात दोन अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. भारतासह 60 देशांवर नव्यानं आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या 25 राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेमध्ये केला आहे. न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे ही शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या निदर्शकांमध्ये महिला आणि मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुले आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगल्या सुविधा आणि विकास या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचे तूप आणि खाद्यतेल यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंग बाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा या स्पर्धेत खेळत नसल्यानं महिला एकेरीचं नेतृत्व तन्वी शर्माकडे आहे. भारताचा सात्विक साईराज रांकीरेड्डी खांद्याच्या दुखापतीतून अजून बाहेर आलेला नसल्यानं तो आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीही यंदा स्पर्धेबाहेर आहेत. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 30व्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे गुण मिळवण्याच्या दृष्टीनं भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई.

0: सह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 337 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा समावेश. आणि धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप 2025 पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीनं कायम ठेवला आहे. पीक विमा कंपनीनं दाखल केलेले अपील फेटाळून लावत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात 337 कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश दिल्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक शेतजमिनीवरील पीक पाणी परिस्थितीची अद्ययावत माहिती आता थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. IIT मुंबईनं विकसित केलेल्या वॉटर बजेट मॉडेल आणि स्कायमॅट संस्थेच्या हवामान अंदाजाच्या आधारे तयार होणाऱ्या विश्लेषणावर आधारित शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात सुमारे 350 ते 400 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात जिल्ह्यातल्या आणखी 50,000 शेतकरी बांधवांचा समावेश होणार असून एकूण 1,00,000 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. तसंच 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज जोडण्यांचं धाराशिव जिल्ह्यातल्या 1,64,000 शेतकऱ्यांना कृषी पंप वीज बिल माफीचा लाभ मिळणार असून तब्बल 2,800 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. जिल्हा परिषद आयोजित आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विकसित धाराशिवचं स्वप्न जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी मांडल्याचं सांगत गोरे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. अशा प्रकारच्या दूरदृष्टीचं नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातली पहिलीच असल्याचंही त्यांनी नमूद केलं. भूम इथल्या खवा क्लस्टरचे विनोद जोगदंड यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार 2026 अहिल्यानगर इथं प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील उद्योगवाढ, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्थानिक रोजगार निर्मिती आणि खवा उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर भूम इथं पार पडलं. या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा 4,459 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित 240 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या दिशेनं महत्वाची प्रगती झाली असून या रेल्वे मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. तसंच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचं कामही सुरू झालं असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. नगरविकास विभागामार्फत तुळजापूर नगर परिषदेसाठी विविध विकास कामांसाठी सुमारे 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांचं मजबुतीकरण, काँक्रीटीकरण, भूमिगत गटारे आणि नाल्यांची उभारणी, पावसाच्या पाण्याचा निचरा तसंच इतर आवश्यक नागरी विकास कामं हाती घेण्यात येणार आहेत. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग

0: मोकळा झाला आहे. राज्य शासनानं या प्रकल्पासाठी 1,52,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मुक्काम बैठका तसंच विविध मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या वतीनं दिला जाणारा सर्वोत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजनाचा पुरस्कार तुळजापूर शहरास प्राप्त झाला आहे. तुळजापूर शहर आणि तालुक्यातून 2025-26 मध्ये 72 शिबिरांच्या माध्यमातून 1,559 जणांनी रक्तदान केलं. राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागातर्फे 30 राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण खासदार उमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झालं. प्रत्येक गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत बस वेळेत पोहोचाव्यात यासाठी काही आणखी बसेस देण्याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: इस कार्यक्रम में उनको बिल्कुल मजा ही आ गया है. एक और श्रोता है जो कहते हैं कि बारिश भी ऐसा ही कह रही है कि भाई अरे भाई निकल के आ घर से, दुनिया की रौनक देख फिर से. तो ये किशोर कुमार का जादू है. और अब जो गाना आ रहा है वो किचन में खाना पकाते हुए फिल्माया गया गाना है. और आपसे हम ये जानना चाहते हैं कि किचन में खाना पकाते हुए सबसे बड़ा ब्लंडर आपने जो किया था वो क्या था और कब किया था, क्या पका रहे थे आप?
3: फूंक फूंक कर चूला अखियन का भयो सत्यानाश, हल्दी देवी बहु है अपनी, श्रीमती मिर्ची अपनी सास. हाँ बोल मेरे दुखिया मन कब तक, ये चूल्हा ये चौका ये झाड़ू ये बर्तन ये आटा बटाता ये गड़बड़ गुलाता और ये और वो और घर तेरी की, पर सब दिन हो तन एक समान पंछी काहे होत उदास. एक रोज

साथ। रोज मेरी सलामी को तोप चलेगी, रोज मेरी सलामी को तोप चलेगी।

0: ओ मोहे पथ पथ नी नी पत्नी
1: पत्नी मिलन की आस

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नकराश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर आज राज्य सरकारांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्कडची देयकं केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. राज्य माहिती आयुक्तांची आणखी 3 नवीन

0: निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. राज्यात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉ ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. BHMS डॉक्टर्सना मान्यतेच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या BHMS डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल असं अॅलोपॅथी वैद्यक शाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी संघटनेला आदर आहे, मात्र हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा येईपर्यंत शासनाने याबाबत निर्णय घेऊ नये अशी मार्डची मागणी आहे. शिवाय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्याही मार्डनं लावून धरल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं उद्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरात सांध्यांच्या आजारासाठी विशेष तपासण्या, निदान आणि उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार MRI, शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90 दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. नवी मुंबईत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 42 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केल्याचं आज पोलिसांनी सांगितलं. हा तरुण रविवारी ऐरोलीमधल्या एका मैदानावर संशयास्पद हालचाली करताना आढळला होता. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करायला मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाजमाध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, अॅपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तिळतेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि

इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीत जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंगबाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: happening, baby?
1: मंडळी, आजचा विषय अत्यंत वेगळा, विचार करायला लावणारा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी जवळून जोडलेला आहे. आजचा विषय आहे तरुणाईचा बाजार. आजची तरुणाई स्वतःच एक मोठी बाजारपेठ कशी बनली? थांबा थांबा, तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील या विषयाचं नाव ऐकून, पण त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. कसं आहे, पूर्वी बाजारपेठ म्हणजे वस्तू विकण्याचं ठिकाण, पण आजच्या डिजिटल युगात बाजारपेठ म्हणजे फक्त दुकानं, मॉल्स किंवा बाजार नाहीये. आज बाजारपेठ आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. आपल्या आवडीनिवडी, सवयी, वेळ, लक्ष, भावना आणि अगदी स्वप्न देखील बाजाराचा भाग बनले. विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी तरुणाई आहे, म्हणून तरुणाईचा बाजार. आजचा तरुण हा केवळ ग्राहक नाहीये, तर तो ट्रेंड करतो, ब्रँड घडवतो, सोशल मीडियावर मत घडवतो आणि नवनवीन व्यवसायांना दिशा देतो. इतकंच नाही, अनेकदा स्वतःच एक ब्रँडही बनतो. आणि याचमुळे आज जगातील अनेक उद्योग तरुणांना लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादनांची रचना करतात. कपडे, मोबाईल, सौंदर्य प्रसाधनं, खाद्यपदार्थ, ऑनलाईन शिक्षण, गेमिंग, मनोरंजन, पर्यटन, फिटनेस

आर्थिक सेवा, डिजिटल पेमेंट्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ॲप्स या सर्व क्षेत्रांमध्ये तरुण ग्राहक हे सर्वात महत्वाचे मानले जातात. कारण तरुणाई म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी, नवीन गोष्ट वापरून पाहण्याची उत्सुकता, नवीन कल्पना स्वीकारण्याची हिंमत आणि हाच गुण बाजारपेठेला सर्वाधिक आकर्षित करतो. काही दशकांपूर्वी जाहिराती टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात दिसायच्या, आज जाहिराती तुमच्याकडे स्वतःहून येतात. म्हणजे तुम्ही एखादे शूज ऑनलाईन शोधता आणि काहीच मिनिटात त्याच प्रकारच्या अनेक जाहिराती तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर दिसू लागतात. हा योगायोग नसतो, डिजिटल तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि अल्गोरिदम यांच्या मदतीने कंपन्या ग्राहकांच्या आवडी समजून घेतात. यालाच पर्सनलाइज्ड मार्केटिंग म्हणतात. आज प्रत्येक क्लिक, प्रत्येक लाईक, प्रत्येक सर्च आणि प्रत्येक व्हिडिओ पाहण्यामागे माहिती जमा होत असते. ही माहिती कंपन्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरते. त्यामुळे अनेकदा आपण उत्पादन विकत घेत नाही तर आपलं लक्षच विकत घेतलं जातं.

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आजची सर्वात मोठी स्पर्धा ही कोणत्या उत्पादनाची नाहीये, तर ती आहे आपलं लक्ष मिळवण्याची. कारण जितका जास्त वेळ आपण एखाद्या ऍपवर घालवतो तितकी त्या कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत नवीन फीचर्स आणतात. लहान व्हिडिओज, लाईव्ह स्ट्रीम, स्टोरीज, नोटिफिकेशन, या सर्व गोष्टींचा उद्देश एकच असतो, वापरकर्त्याला जास्त वेळ गुंतवून ठेवणं. आजची तरुणाई ही फक्त ग्राहक नाही आहे, ती कॉन्टेंट क्रिएटर आहे, ती इन्फ्लुएन्सर आहे, ती उद्योजक आहे, ती स्टार्टअप उभारते, ती ऑनलाईन व्यवसायही करते, ती स्वतःची कला, संगीत, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक, शिक्षण, छायाचित्रण, अगदी ग्रामीण उत्पादनं देखील जगभर पोहोचवते. डिजिटल युगानं अनेक नवीन संधी निर्माण केल्या. आपल्याकडे स्टार्टअप संस्कृती वेगाने वाढताना आता दिसते. अनेक तरुण रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करतायत. ई कॉमर्स, फिनटेक, एडटेक, हेल्थ टेक, अॅग्रीटेक यासारख्या क्षेत्रात तरुणांनी महत्वपूर्ण योगदान दिलंय आणि ही सकारात्मक बाजू आहे. पण प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू देखील असते. आज अनेकदा यशाची व्याख्या ही महागड्या वस्तूंनी केली जाते. कोणता मोबाईल, कोणते शूज, कोणत्या ब्रँडचे कपडे, कोणत्या कॅफेमधला फोटो, कोणता देश फिरायला गेला होतात, यावरून व्यक्तीचं यश मोजलं जातं. पण खरंच असं असतं का हो? एखाद्या व्यक्तीची किंमत तिच्या कपड्यांच्या ब्रँडवरून ठरते का की तिच्या विचारांवर ठरते? आपण हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. आज फिअरिंग ऑफ मिसिंग आउट म्हणजेच फोमो ही भावना तरुणाईमध्ये दिसते. इतरांनी काही नवीन घेतलं, नवीन ठिकाणी गेले, नवे अनुभव घेतले तर आपण मागे पडलोय असं वाटू लागतं. या भावनेचा उपयोग अनेक जाहिराती करतात. मर्यादित कालावधी, फक्त आज, शेवटची संधी या संदेशामुळे तातडीनं खरेदी करण्याची मानसिकता तयार होते. आर्थिक साक्षरता इथे अत्यंत महत्वाची ठरते. कमाईपेक्षा जास्त खर्च करणं, क्रेडिट कार्डचा अतिरेक वापर, बाय नाव पे लेटर सारख्या सुविधांचा न विचार करता वापर, या सवयी भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आर्थिक नियोजनाची सवय ही लहान वयातच लावण्याचा सल्ला देतात.

आज तरुणाईमध्ये गुंतवणुकीबाबत जागरूकता वाढताना दिसते, ही आनंदाची बाब आहे. पण त्याचबरोबर मानसिक आरोग्याचाही विचार करायला हवा. सतत तुलना, सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, प्रत्येक क्षणाला सोशल मीडियावर दाखवण्याची इच्छा, या गोष्टींमुळे ताण वाढू शकतो. आयुष्य हे लाईक्स मध्ये मोजलं जात नाही. खरं समाधान आपल्या नात्यांमध्ये, अनुभवांमध्ये आणि स्वतःच्या प्रगतीमध्ये असतं. आज अनेक कंपन्या पर्यावरणपूरक उत्पादनं तयार करतात कारण तरुण ग्राहक पर्यावरणाबाबत अधिक जागरूक होत आहेत. पुनर्वापर, शाश्वत विकास, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य, हस्तकलेला पाठबळ, ग्रामीण उद्योगांना संधी, या गोष्टींमध्येही तरुणांचा सहभाग वाढताना दिसतोय. यामुळे बाजारपेठही बदलतेय. म्हणजेच बाजारपेठ फक्त तरुणांना बदलत नाही, तरुण देखील

बाजारपेठ बदलत आहे. आजच्या काळात इन्फ्लुएन्सर हा शब्द खूप लोकप्रिय झालाय, पण प्रत्येक प्रभाव चांगलाच असेल असंही नाही. म्हणून कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासणं आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घेणं हीच खरी डिजिटल साक्षरता आहे. पालक आणि शिक्षक यांची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. तरुणांवर बंधनं घालण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. त्यांना जाहिरातींची भाषा समजावून सांगणं, खर्च आणि बचत यांचं महत्व पटवून देणं, डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची ओळख जपायला शिकवणं. त्यामुळे आपण तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारायला हवा. मी एखादी वस्तू खरंच गरज म्हणून घेतोय का की फक्त ट्रेंड म्हणून घेतोय? मी एखादी गोष्ट मला आवडते म्हणून करतेय की इतरांना दाखवण्यासाठी? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. शहर असो किंवा गाव, मोबाईल असो किंवा बाजार, ब्रँड असो किंवा जाहिरात, निर्णय शेवटी आपलाच असतो. आपण ग्राहक असलो तरी आपण सजग ग्राहक असू शकतो. आपण डिजिटल जगात असलो तरी आपण विवेकानं निर्णय घेऊ शकतो. आपण ट्रेंड पाहू शकतो, पण प्रत्येक ट्रेंडचं अंधानुकरण करण्याची गरज नाही. स्वतःची ओळख, स्वतःची मूल्य, स्वतःची स्वप्न आणि स्वतःचे विचार जपणं ही आजच्या तरुणाईची खरी ताकद आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम स्वतःला सांगितली पाहिजे, बाजारपेठेत राहा पण स्वतःला बाजारपेठ बनू देऊ नका. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: भी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। PM सूर्यघर .gov.in

0: बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: अब काली पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
3: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
4: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
5: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
6: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
7: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादादाखल राज्य सरकार पीओपी मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय

0: कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील. यामुळे आयोगातली प्रलंबित पदं लवकर निकाली निघतील. राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या 62 विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. 2026-27 मध्ये 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातली 1283 बालकं दत्तकासाठी कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध असून यावर्षी आतापर्यंत 157 बालकांना दत्तक दिलं आहे. तसंच नातेवाईकांमार्फत 239 बालकांची दत्तक प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली आहे. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. ऑनलाईन गुंतवणूक आणि इतर आमिष दाखवून देशातल्या 65 नागरिकांची सुमारे 150 कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या 9 खात्यांमध्ये 1,15,00,000 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे. आळंदीत एका बँकेतल्या बचत खात्याचा उपयोग ऑनलाईन फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डीवाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLB शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे

0: यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना सरकारनं मंजुरी घेतली आहे. डेटा सेंटरना कर सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलं. राज्यसभेत जन्म मृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. उशिरानं होणाऱ्या जन्म मृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
1: जन्म या मृत्यू सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
0: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यंदा 1 मार्चपासून देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण मंत्री डी वाय पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ग्लासगोच्या स्कॉट्सटाऊन स्टेडियममध्ये जेव्हा तिरंगा फडकला आणि जनगण मन घुमलं तेव्हा 140 कोटी भारतीयांचं काळीज अभिमानानं भरून आलं. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 13 सुवर्ण पदकांसह एकूण 39 पदकं जिंकत चौथा क्रमांक पटकावला. पण हे यश अर्थात सोपं नव्हतं. यंदा या स्पर्धेत भारताचे नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकी सारखे 5 सर्वात मजबूत खेळच नव्हते, तरीही भारताने 39 पदकं जिंकली. म्हणूनच यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी याविषयी द हिंदू या दैनिकाचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर यांच्याशी आता आपण बातचीत करूया. माझा पहिला प्रश्न आहे, ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक खेळातल्या भारताच्या कामगिरीचं वैशिष्ट्य काय होतं?
1: राष्ट्रकुल स्पर्धेत यावेळेस एनिवे भारताची पदक संख्या गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या पदक तालिकेपेक्षा खूप कमी असणार होती. कारण यावेळेच्या राष्ट्रकुल स्पर्धांचा आवाकाच कमी होता, म्हणजे ती होईल की नाही होईल की नाही अशा याच्यात ती अत्यंत मिनिमम स्वरूपात, छोट्या स्वरूपात पार पडलेली स्पर्धा आहे. त्या याच्यात 39 पदकं ही काय वाईट कामगिरी नाही, पण चौथं स्थान हे खटकण्यासारखं असेल भारतासाठी ओव्हरऑल पदक तालिकेत. पण जसं मी म्हणलं की विनाकारण टीका करण्याचाही फार काही वाव नाहीये, पण याच्याने होऊन जायची परिस्थिती आहे असं मला तरी आत्ता वाटत नाही. भारतासाठी सर्वात नेहमी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतासाठी जे महत्वाचं, म्हणजे पदकांची लयलूट करणाऱ्या ज्या कॅटेगरीज असतात, म्हणजे जे क्रीडा प्रकार असतात, त्यातले जवळजवळ निम्म्याहून जास्त क्रीडा प्रकार यावर

0: वेळेस नव्हतेच. उदाहरणार्थ कुस्ती, शूटिंग, आर्चरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस हे 5 क्रीडा प्रकार यावेळेस नव्हते. आणि जे होते त्या याच्यात भारताकडून प्रमुख पदकांची अपेक्षा कोणाकडून होती तर अर्थात बॉक्सिंग, मुष्टियुद्ध, ऍथलेटिक्स, पॅरा ऍथलेटिक्स आणि लॉन बोल्स, जिकडे भारताने 2022 मध्ये कमाल केली होती. तर या सर्व गोष्टींचा विचार करता भारताने ऍथलेटिक्स मध्ये लौकिकात साजेशी कामगिरी केली की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. माझ्या दृष्टीने बऱ्यापैकी कामगिरी केली. बॉक्सिंग मध्ये येस, लौकिका साजेशी कामगिरी केली, कारण की बॉक्सिंग मध्ये भारताला अपेक्षितच होती 8 ते 9 पदकं तरी मिळतील, भारताला 10 मिळाली ते चांगलं होतं. तिकडे भारताला पदकांची खैरात होणं अपेक्षित होतं, ती पदकांची खैरात झाली आणि ते यावेळेसही कमी राहिलं. त्यामुळे एक वेळ अशी आली की 16 संघ 11 राहिला, तर 11 3 भारताचे वेटलिफ्टर पदकाविना माघारी आले. उर्वरित 8 जणांना पदक मिळालं, हे कौतुकास्पद आहे.
1: सर, भारताने मुष्टियुद्धात विलक्षण यश मिळवलंय, त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता?
0: बॉक्सिंग मध्ये विलक्षण यश जे मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत काहीच विवादास्पद किंवा चर्चेचा मुद्दा नाहीये. ते अपेक्षित होतं, पण जसं मी आधी म्हणलं तसं की 8 ते 9 पदकं अपेक्षित होती, त्यातली 10 मिळाली. तो म्हणजे साध्या मराठीत आपण म्हणतो आयसिंग ऑन द केक, तसा प्रकार झालेला आहे असं मला वाटतं. बॉक्सिंग मधलं यश जे आहे, भारत हा विशेषतः राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बॉक्सिंग मध्ये अत्यंत यशस्वी देशांपैकी एक. गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या एडिशन आपण बघतोय की अनेक सरता राहिलेला आहे, जी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि तीच यावेळेस कायम राहिलेली आहे. आणि त्याच्यात अजून एक कौतुकास्पद गोष्ट काय आहे की मिळालेली 7 सुवर्ण पदक.
1: यंदाच्या स्पर्धेत महिला खेळाडूंनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: नव्या भारताचं एक अत्यंत जमेची बाजू आहे की म्हणजे आता हा मुद्दा खर तर चर्चेतच यायला नकोय. ओव्हरऑल आपण सोशली बघायचं म्हणलं तर की महिला कुठल्याही क्षेत्रात दुसऱ्या जेंडर पेक्षा कुठेही कमी नाहीयेत, हे पुन्हा एकदा या राष्ट्रकुल स्पर्धांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यात एक गंमतशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की जे 7 पदकवीर, म्हणजे एकूण भारतात 39 पदक आहेत, त्यातल्या गुलवीर सिंग हा जो ऍथलीट आहे 5000 मीटर आणि 10000 मीटर, तो एकटाच होता ज्यांनी 2 पदकं मिळवली. सो 38 इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांनी पदकं मिळवली, त्या 38 31 जण पहिल्यांदाच पदकवीर होते. जे 7 जण आहेत जे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आहेत, त्याच्यात महिला किती आहेत बघूया आपण. की त्याच्यात मीराबाई चानो तिसऱ्यांदा पदक मिळालं, तेजस्वी शंकर पुरुष आहे, श्रीशंकर मुरली पुरुष आहे, हरजिंदर कौर स्त्री, बिंदिया राणी देवी स्त्री आणि जैस्मिन लंबोरिया. सो इथे 7 जणी या दुसऱ्यांदा तरी पदक मिळवणाऱ्या महिला आहेत. आणि त्या हे फक्त एक त्याचा लाक्षणिक दाखला देण्यासाठी म्हणून मी फक्त ही यादी दाखवली.
1: पॅरा ऍथलेटिक्स मध्ये पहिल्यांदाच आपल्या खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवलंय, पॅरा गेम्सचं वैशिष्ट्य काय सांगता येईल?
0: 2014-15 पासून, जेव्हापासून सरकारने स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR प्रकरणात जेव्हापासून समावेश केलाय, तेव्हापासून खूप मोठमोठ्या कॉर्पोरेट्सनी पॅरा स्पोर्ट्स खूप सिरियसली घेतलेले आहेत. आणि त्याचं परावर्तन आपल्याला गेल्या 4 ते 6 वर्षांमध्ये 3 मल्टी डिसिप्लिनरी गेम्सच्या पदक तालिकेत दिसतंय. भारताचे पॅरा ऍथलीट्स हे वेगवेगळ्या स्तरांवर देशाची मान उंचावणारी कामगिरी करतायत. आणि हे फक्त पॅरा ऍथलीट्सच्या दृष्टीनेच नाही तर पॅरा सिटीजन्स, म्हणजे ज्यांना सध्याच्या काळात दिव्यांगजन असं संबोधलं जातं, त्यांच्या दृष्टीनेही हे महत्वाची गोष्ट आहे की ते स्वतःच स्वतः फक्त त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने स्वावलंबन त्याचा मार्ग अवलंबून घालवू शकतात असं नाही, तर ते यशस्वीही होऊ शकतात. हीही त्याच्यातनं समाजाच्या दृष्टीने मिळणारी महत्वाची शिकवण आहे.
1: गेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आणि यंदा भरलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी तुलनेने कशी वाटते? अनेक खेळांमध्ये आपण पहिल्यांदाच पदक मिळवलंय, त्याविषयी काय सांगाल?
0: गेल्या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचा एकदम तुलनात्मक मूल्यमापन करणं थोडंसं अनफेअर होईल, कारण यावेळेस खेळच कमी होते, खेळांची संख्याच कमी होते. पण ज्या खेळांमध्ये गेल्या वर्षी भारताने सहभाग घेतला यावेळेसही होता, त्याच्यात जुडोमध्ये भारताची कामगिरी उंचावली आहे. जुडोमध्ये 4 पदकं आहेत,

0: ओके, जे कदाचित सामान्य जणांपैकी कोणी विचारही केला नसेल. पण जसं मी एकदम सुरुवातीला म्हणलं तसं की हुडवून का जायचं नाहीये, तर जुडोमध्ये एकंदरीत कॉमनवेल्थ गेम्सचं स्तरच कमी आहे. म्हणजे जुडोमध्ये भारताने जी चार पदकं मिळवली ते चारही पदकवीर आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये 50 ते 100 मध्ये आहेत. म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ते सर्वश्रेष्ठ ठरलेच आहेत, पण जागतिक स्तरावर ते अजून तिथे पोहोचले आहेत का? पण ते तिथे पोहोचू शकता हा कदाचित त्यांना विश्वास या कामगिरीतनं मिळालेला असेल. सो जुडो ही या जुडो स्पर्धा प्रकारात भारताने नक्की अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. आणि बोलिंग बोल्स या प्रकारात जे भारताला सर्वात जास्त निराशाजनक कामगिरी आहे ती तिथे आहे. आणि त्याचबरोबर पॅरा पॉवर लिफ्टिंग हा जो प्रकार आहे की जिथे भारताचे पॅरा पॉवर लिफ्टर आशियाई खेळांमध्ये जागतिक स्पर्धेमध्ये अत्यंत भरीव कामगिरी करून मग ग्लासगोला गेले होते कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये, पण तिथे मात्र भारताला एकही पदक मिळालं नाही. ते थोडं निराशाजनक होतं. आणि पुन्हा एकदा आपण आधी बोललोय त्याप्रमाणे की बॉक्सिंग आणि वेट लिफ्टिंग या दोन क्रीडा प्रकारांमध्ये भारताकडून भरीव कामगिरीची अपेक्षा होती आणि तिथे दोन्ही प्रकारांमध्ये अपेक्षेपेक्षा एखादं पदक जास्तच मिळालंय भारताला, जी अत्यंत महत्वाची बाब आहे. ऍथलेटिक्समध्ये त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली आहे, मी असं म्हणणार नाही. म्हणजे 8 पदकं मिळूनही अजून किती हवं, कारण ती अपेक्षांचं ओझं आता वाढलं. ते फेलवता यायची परिस्थिती आहे, ते फेलवता यायला हवं होतं. काही ना काही कारणाने काही पदकं निश्चितच फुटली. पण एक महत्वाचा उल्लेख करायला पाहिजे, आपण ऍथलेटिक्स बद्दल बोलतोय तर, की महाराष्ट्राची 2 पदकं आहेत. त्यातलं एक ऍथलेटिक्समध्ये आहे उंच उडीमध्ये. सर्वेश पुषारे नाशिक जिल्ह्यातल्या छोट्या गावातला मुलगा आहे, त्यांनी महाराष्ट्राची मान उंचवलेली आहे. आणि दिलीप गावित जो पॅरा ऍथलेटिक्समध्ये त्यांनी F57 प्रकारात 100 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्ण पदक मिळवलं, त्याची किस्सा अत्यंत अनोखा आहे. तो आणि त्याचा प्रशिक्षक या दोघांच्या अत्यंत गेल्या 8 ते 10 वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ योगायोगाने गुरु पौर्णिमेलाच त्याला सुवर्ण पदकाच्या रूपात मिळालं.
1: पुढची स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता?
0: गमतीचा भाग असा होता की 2030 ची स्पर्धा भारताला अवॉर्ड झाल्यानंतर 2026 कोणी घ्यायला तयार नव्हतं, आणि म्हणून तोडून काढून का होईना त्याचा घाट बांधला गेला. तो भाग वेगळा. पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज भारताकडे, म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात खेळाडूंच्या बाजूने नीरज चोपडा हा सर्वार्थाने आताचा संयुक्तिक होतं की त्याने तो झेंडा स्वीकारावा, आणि 4 वर्षाच्या स्पर्धेचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलेलं आहे. फक्त अहमदाबाद हे मुख्य ठिकाण आणि गुजरातमध्ये इतर शहरांमध्ये होणाऱ्या स्पर्धा सर्वात भरीव कामगिरी करणारी भारतासाठी क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल स्पर्धा. आणि 2010 साली जेव्हा शेवटचं भारताने कॉमनवेल्थ गेम्स पोस्ट केले होते तेव्हा आतापर्यंतच्या इतिहासात एकदाच भारताला 100 गाठता आली आहे पदकांच्या बाबतीत. 101 पदकांची लयलूट भारताने केली होती. त्याच्यामुळे समस्त भारतीय क्रीडा परिवारातर्फे अशी अपेक्षा असेल की तो 101 जे एकदा पल्ला पार पडलाय तोच 20 वर्षानंतर जेव्हा भारत पुन्हा एकदा यजमानपद भूषवेल त्यावेळेस तेवढ्याच पदकांची लयलूट होईल किंबहुना जास्तच होईल अशी आपण अपेक्षा करूया.
1: सर माझा शेवटचा प्रश्न आहे की आता ग्लासगो मध्ये भारतीय खेळाडूंनी जी कामगिरी केली आहे ती पाहता येत्या 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी त्याचा कसा फायदा होईल, त्याबद्दल तुमचं मत काय आहे?
0: जे ऑलिम्पिक पदकांचे भारताचे आत्ताचे 10 ते 15 दावेदार आहेत त्यातले जे 5 ते 6 दावेदार आत्ता इथे ज्यांनी इथे पदक मिळवली त्या 5 ते 6 जणांना समजलं असेल की दिल्ली अभी दूर आहे, किंवा नक्की आत्तापासून पुढच्या 2 वर्षात किती पल्ला गाठायचा आहे. आणि दुसरा मुद्दा की शेवटी कॉमनवेल्थ गेम्स मधल्या कामगिरीचा एक फायदा काय होतो ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत, की जेव्हा समस्त भारताच्या 140 कोटी जनतेचं लक्ष तुमच्या कामगिरीकडे आहे त्या दबावाखाली तुमची कामगिरी अफेक्ट होऊ न देता तुमचा बेस्ट तिथे तुम्ही देणं आणि ते पदक उचलणं हे त्या बाबतीत सेम असतं. सो मला जे येत आहे ते मी माझ्या संपूर्ण अबिलिटी वर करून दाखवेन आणि बाकीची इतरांच्या कामगिरीवर सोडेन. हा करण्याचा

0: प्रयत्न आणि विश्वास या राष्ट्रकुल स्पर्धांमधून नक्कीच मिळालेला आहे.
1: श्रोते हो, ग्लासगो इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं चांगली कामगिरी केली. आता 4 वर्षांनी या स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहेत. त्यात आणखी मेहनत घेऊन मायभूमीवर आपले खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी आशा करूया. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य।
1: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता।
0: ते कसं?
1: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551।
2: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
1: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच।
0: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे।
1: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत।
2: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील।
1: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटर मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत। 16 आणि खरं।
3: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा। शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर।
4: शेतकरी बांधवांनो नमस्कार।

0: स्वप्निता शिंदे
1: आणि मी रोशन जाधव
0: आपल्या सर्वांचं किसान वाणी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो.
1: शेतकरी बांधवांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कृषी वाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूयात.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक पेरल्यापासून ते पीक काढेपर्यंत पिकांच्या अवस्था आणि गरजेनुसार जी वेगवेगळी मशागतीची कामं केली जातात त्या सर्व मशागतीच्या कामांना आंतरमशागत असं म्हणतात. आंतरमशागतीमध्ये नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, खुरपण्या करणं, तणनाशकांचा वापर, खांदणी करणं, भर लावणं, आच्छादनाचा वापर करणं, वर खताचे हप्ते देणं, कीडरोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या कामांचा समावेश होतो. एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक पेरल्यापासून ते पीक काढेपर्यंत पिकांच्या अवस्था आणि गरजेनुसार जी वेगवेगळी मशागतीची कामं केली जातात त्या सर्व मशागतीच्या कामांना आंतरमशागत असं म्हणतात. आंतरमशागतीमध्ये नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, खुरपण्या करणं, तणनाशकांचा वापर, खांदणी करणं, भर लावणं, आच्छादनाचा वापर करणं, वर खताचे हप्ते देणं, कीडरोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या कामांचा समावेश होतो. एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी उगवण विरळ झाली तर त्वरित नांग्या भरून घ्याव्या. तसंच पीक दाट उगवलं तर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करणं आवश्यक असतं. विरळणी करत असताना रोगट खुजी रोपं उपटून टाकावीत. आंतरमशागतीमध्ये कोळपणी हे काम महत्वाचं आहे. पीक साधारणतः महिन्याचं झाल्यानंतर अवास्तव वाढलेली मुळं आणि उपमुळं यांची छाटणी झाल्यामुळे पीक जोमानं वाढतं. याशिवाय कोळपणीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन केशाकर्षणाच्या नळ्या तुटल्यामुळे थांबलं जातं. 2 ते 3 कोळपणी केल्यामुळे पीक जोमानं वाढतं. अधिक उत्पादनाच्या दृष्टीने पीक तणविरहित ठेवणं गरजेचं असतं. एकात्मिक तण नियंत्रणामध्ये खुरपणी आणि तणनाशकांचा वापर करावा लागतो. कोणत्या पिकासाठी कोणतं तणनाशक उपयुक्त असतं याचा तंतोतंत सल्ला घेऊन त्या तणनाशकाची योग्य वेळी फवारणी करावी आणि त्यानंतर महिनाभरानं कोळपणी आणि खुरपणी करून राहिलेलं तण काढून टाकावं. ज्वारी, बाजरी, मका ही पिकं पेरल्यानंतर लगेच उगवणीपूर्वी अॅट्रॅझिन तणनाशक, तर सोयाबीन, सूर्यफूल, तूर, उडीद, मूग ही पिकं पेरल्यानंतर त्याच ओळीवर लगेच पेंडीमिथॅलिन हे तणनाशक फवारावं. पावसानं ताण दिल्यास आणि पाणी देण्याची सोय नसेल अशावेळी आच्छादन करावं. आच्छादनामुळे जमिनीतील मूळची ओल जास्त काळ टिकते. दिलेल्या पाण्याची किंवा पावसाची ओल भरपूर दिवस टिकून पिकं जोमदार येतात. आच्छादनासाठी पाचट, भुसकट, काडी कचरा, पालापाचोळा इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. पाण्याचं बाष्पीभवन फारच कमी होतं. फळपिकांच्या बाबतीत आच्छादन उपयुक्त ठरतं. भुईमूग, बटाटा यांना भर देण्याचं काम करावं लागतं. रासायनिक खताचे राहिलेले हप्ते शिफारसीनुसार द्यावे. द्रवरूप खतांच्या फवारण्या कराव्यात. कीड रोगाच्या नियंत्रणासाठी मित्र कीटक, कामगंध सापळे, रासायनिक औषधांच्या फवारण्या या शिफारसीनुसार कराव्या. पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत आणि गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या देणं हे एक आंतरमशागतीतलं महत्वाचं काम आहे. संरक्षित पाण्याचं योग्य नियोजन करावं. उभ्या पिकामध्ये जास्त पावसानं पाणी साचलं असेल तर ते त्वरित काढून टाकावं. याशिवाय पिकाचं उन्हापासून, थंडीपासून, वाऱ्यापासून संरक्षण करून मोकाट जनावरांपासून सुद्धा संरक्षण करणं ही कामं आंतरमशागतीत मोडणारी आहेत. आंतरमशागतीची जी कामं करायची असतात ती वेळेवर केली तर पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकतं.
1: शेतकरी बांधवांनो, आताच आपण कृषीवाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी शेतीबरोबरच आपल्या पशुधनाचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं ठरतं. पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचं आरोग्य, चारा, पिण्याचं पाणी आणि रोगप्रतिबंधक उपाय याबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ राहुल संखे सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की नैसर्गिक आपत्तीच्या काळात पशुपालकांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं?
3: पशुपालकांकडे जी जनावर असतात त्यांचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये. आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी जर पूर परिस्थितीचा जर आपल्याला इशारा दिला असेल तर आपल्या गोठ्यामध्ये जर पाणी जर जमा होत असेल तर जनावरांचं स्थलांतर करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुराचं पाणी जमा होणार नाही अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पशुपालकांनी त्याचं स्थलांतर

0: करत असताना त्याच्यासोबत चारा पाणी हे सुद्धा त्याच्यासोबत त्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. साधारण 7-8 दिवसाचा चारा पाणी त्याची सुद्धा व्यवस्था करणे आवश्यक आहे. आणि प्रथम उपचारासाठी जी काही औषधं लागतात, प्रतिजैवक लागतात, ती सुद्धा सोबत त्यांनी ठेवली पाहिजे. व आपल्या जनावरांची कुठल्या जनावरांचं आपण स्थलांतर करतोय त्याची आपल्याकडे नोंद ठेवली पाहिजे. आजारी जनावरांना स्थलांतरित करत असताना आपण वेगळ्या ठिकाणी बांधण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून त्याचा संसर्ग आपल्या इतर जनावरांना होणार नाही.
1: बरं, पुराचा इशारा मिळाल्यानंतर जनावरं सुरक्षित स्थळी हलवताना काय पूर्वतयारी घ्यायला हवी?
0: जेव्हा आपण सुरक्षित स्थळी जेव्हा हलवतो तेव्हा आपण ती जागा अशी निवडावी की ती उंच ठिकाणी असेल, जिथे पुराचं पाणी साचणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जनावरांचे जे खाद्य पाणी आहे हे आपल्याला मुबलक प्रमाणात तिथे त्या जागेपासून लवकर उपलब्ध होईल का, जळणवळणची सेवा उपलब्ध होईल का, पशुवैद्यकाची डॉक्टरांची सेवा आपल्याला उपलब्ध होईल का, अशा ठिकाणी जर आपण स्थलांतर केलं तर आपले जनावर सुरक्षित राहतील आणि जनावरांची काळजी सुद्धा आपल्याला घेता येईल.
1: गाई किंवा म्हशी अशी मोठी जनावरं आहेत तर त्यासाठी गोठा उभारताना थोडा मोठा विचार करावा लागतो, तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
0: गोठा बांधकाम करताना शक्यतो आपल्या गोठ्यामध्ये पाणी पुराचं येणार नाही असं आपण गोठा बांधावा. जर त्या ठिकाणी पाणी जमा होत असेल तर गोठा उंचावर बांधावा. पाण्याचा निचरा कसा होईल त्यासाठी चर असावेत किंवा त्याची गटाराची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली असावी. छप्पर आणि त्याचं जे बांधकाम आहे हे एकदम भक्कम असावं, जेणेकरून जर सोसाट्याचा वारा येईल अशावेळी ते कोसळणार नसावं. आणि पुराचं पाणी गोठ्यात जाणार नाही, पुरेशी खेळती स्वच्छ प्रकाश कोरडा स्वच्छ गोठ्यामध्ये मिळेल अशा प्रकारचा गोठा शेतकऱ्यांनी बांधावा.
1: बरं, आता पुरानंतर उद्भवणाऱ्या समस्या ह्या थोड्याशा वेगळ्या असतात की जसं दूषित पाणी येतं किंवा ओलसर वातावरणामुळे दमटपणा येतो, तर यामुळे काही पशूंना आजार होण्याची शक्यता असते का आणि जर होणार असतील तर काय काळजी घ्यायला हवी?
0: निश्चितच जेव्हा पुराचं पाणी येते त्याच्यानंतर ते पाणी हे शेतामध्ये इतरत्र ठिकाणी सईकडेच वाहत येत असते, तर अशावेळी काही संसर्ग आजार सुद्धा पसरण्याचे धोका असतात. त्याच्यामध्ये फूट अँड माउथ डिसीज, त्याला लाळ्या खुरकूत सांगतात. त्यानंतर घटसर्प, ज्याच्यामध्ये मानेला सूज येते, काळा पाय ब्लॅक क्वार्टर ज्याच्यामध्ये पायाला सूज येते, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस जे उंदरांच्या लघवी वाटे पसरतात, कारण पूर आल्यानंतर पाणी हे उंदरांच्या बिळांमध्ये शिरते आणि त्या पाण्यामध्ये लेप्टोचे जीवाणू हे पसरतात. त्यानंतर पाणी खराब झाल्यामुळे जुलाबाच्या समस्या सुद्धा जनावरांना होतात, निमोनियासारखे आजार होतात, काही बुरशीचे कातडीचे आजार सुद्धा जनावरांना होतात. तर अशा प्रकारे हे आजार हे पुरामध्ये दूषित पाणी ओलसर वातावरणामुळे जनावर होण्याची शक्यता वाढते.
1: अच्छा,
0: तर हे होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे, म्हणजे जसं की जनावरांना आपण स्वच्छ चांगलं पाणी दिलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा जो गोठा आहे हा कोरडा राहील, त्याची बसण्याची व्यवस्था जी आहे कोरडी राहील, ओलसट राहणार नाही अशा ठिकाणी आपण त्याला बांधलं पाहिजे, त्याला चारा कोरडा मेल याची काळजी घेतली पाहिजे.
1: बरं,
0: चाऱ्यावरती कुठली बुरशी नसेल असा आपण चांगला चारा सुका चारा त्यांना दिला पाहिजे. जर बुरशी झालेला चारा जर त्यांनी खाल्ला तर त्यांना जुलाब, पोट खराब होणे, अपचन होणे, पोटफुगी होणे अशा समस्या दिसतात. त्यामुळे आपण त्यांना कोरडा चारा दिला पाहिजे. गोठा आपण निर्जंतुकीकरण करून घेतला पाहिजे. जर गोठ्यात जर पुराचं पाणी आलं तर आपण सोडियम हायपोक्लोराईडनी ते गोठा निर्जंतुकी करून घेतलं पाहिजे आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने हे जे आजार म्हटलेले आहेत त्याचं जर लसीकरण पशुपालकांनी केलं नसेल तर त्याचं पशुपालकांनी लसीकरण करून घ्यावं.
1: बरं, अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि योग्य खाद्य कसं उपलब्ध करून द्यायचं?
0: आता स्वच्छ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतर पाणी उकळून देऊ शकतो, घरगुती उपाय. जर त्याला नाही शक्य तर त्यांनी तुरटी टाकून ते पाणी निर्जंतुकी करून आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर खाद्याचा जर आपण विचार केला तर बुरशीजन्य खाद्य जर असेल तर तो आपण काढून टाकला पाहिजे. चांगला स्वच्छ सुकलेला कोरडा चारा आपण दिला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काही वातावरणात बदल होतो त्याच्यासाठी त्रास होऊ नये, स्ट्रेस होऊ नये, त्यासाठी व्हिटॅमिन ए डी ई थ्रीचे औषधं येतात, जीवनसत्व येतात, त्याचा आपण त्याच्या खाद्यामध्ये पुरवठा केला पाहिजे. खनिज मिश्रण आपण जर दिली तर त्यांना थकवा येत नाही, अशा प्रकारे आपण त्यांना खाद्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे.
1: ओला किंवा बुरशी लागलेला जो चारा असतो तो वापरण्याचे काय धोके असतात?
0: ओला चारा जेव्हा आपण वापरतो त्यामुळे त्यांना विषबाधा होऊ शकते, जुलाब होऊ शकते, त्याला अपचन होऊ शकते, पचनाचे आजार होऊ शकतात, पोटफुगी होऊ शकते आणि ह्याचा परिणाम हा त्याच्या दूध उत्पादनावर होते. पोट जर फुगलं तर ते जनावर चारा खात नाही, चारा खाला नाही की शरीराला जे आवश्यक घटक असतात ते त्यांना मिळत नाहीत, शरीरावरती ताण येतो, त्यामुळे दूध उत्पादन हे कमी होते.

0: होते आणि काही याच्यामुळे त्यांच्या यकृतावरती लिव्हरवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ओला चारा हा आपण पशुपालकांनी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनांना देऊ नये.
1: बरं, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूरजन्य परिस्थिती पण बऱ्याच ठिकाणी उद्भवलेली आहे, हिरवा चारा उपलब्ध तर होतच नाहीये, तर अशा वेळी पशुपालकांनी आपल्या पशूंना काय खाद्य द्यायला हवं?
0: पशुपालकांनी अशा वेळी आपल्याकडे मुरघास त्यांनी त्याची साठवण करून ठेवली पाहिजे, जेणेकरून त्याला हिरव्या जे चाऱ्यामध्ये जे पोषक घटक द्रव्य असतील ते त्याला मिळतील आणि सुका चाऱ्याच्या गथड्या त्यांनी कुट्टी करून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे ती कुट्टी तो देऊ शकेल.
1: बरं, आजारी किंवा संसर्गजन्य जनावरांसाठी काही वेगळा आहार असू शकतो का?
0: आजारी जनावरांसाठी जर त्यांना शरीरावरती जखमा असतील तर त्यांना आपल्याला व्हिटॅमिन्सचे औषधं किंवा मिनरल मिक्सचर आपण त्यांना खाद्यामध्ये देऊ शकतो. ज्यांना पोटफुगीचा त्रास असेल तर अशा जनावरांना आपण हलका आहार कुट्टी करून दिला आहार दिला तर त्यांना पचनाची समस्या ह्या कमी होतात आणि ओल्या चाराबरोबर सुका चारा सुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे. ज्यांना जुलाबाचा त्रास आहे अशा ह्यांना आपण सुका चारा जर दिला आणि चांगला चारा दिला तर ते लवकर आजारातून बरे होण्यासाठी त्यांना मदत होते.
1: बरं, लसीकरण आणि जंतनाशक उपचारांचं काय महत्व आहे आणि आपत्तीच्या काळात ते किती पटींनी वाढतं काय सांगाल?
0: लसीकरण केल्यामुळे आपल्याला जनावरांना जे आजार होतात संसर्गजन्य ते आपण टाळू शकतो. त्याच्यामध्ये एचएस जो आहे, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरा आहे, त्याच्यानंतर FMD आहेत, हे आजार जर आपण टाळले तर त्याच्यामुळे जनावरांना शरीरावरती जो ताण येतो ताप येतो जनावर उठायला त्रास होतो त्यांना खाण्यासाठी तोंडामध्ये जखमा झाल्यामुळे ते चारा खाऊ शकत नाही, तर हे जर आजारच आपण टाळले तर त्याचा त्रास जो आहे तो निश्चितच आपल्याला जनावरांचा टाळता येतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि त्यांचं शरीर हे सुदृढ राहते आणि आजारमुक्त राहते.
1: सर, आता आपण गाई म्हशींच्या पशुपालकांबद्दल बोलत होतो तर असेच आपले काही शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुट पालन करतायत, काही वराह पालन करतायत, काहींचा बदक पालनाचा व्यवसाय आहे, तर अशा पशुपालकांसाठी काय सांगता येईल?
0: निश्चितच जे वराह पालक आहेत तर त्याच्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये भरपूर वराह आता वाहून सुद्धा गेलेले आहेत, तर अशावेळी आपण जेव्हा आपल्याला पूर परिस्थितीचा इशारा दिला जातो तेव्हा आपण त्याचं स्थलांतर जिथे पाणी जाणार नाही तिकडे आपण घेतलं पाहिजे. तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे आहार मिळेल याची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छ पाणी हे त्यांना मिळेल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचं जंत निर्मूलन केलं पाहिजे. कुक्कुटपालनाविषयी बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी जे आपत्तीच्या वेळी जो धोक्याचा इशारा दिला जातो की बाबा पाऊस एवढा पडेल तर त्या दृष्टीने त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये यापूर्वी जर पाणी जमा झालं असेल किंवा जर पाटाचं पाणी सोडत असतील तर त्याच्याने पाणी जर त्याच्याकडे येणार असेल तर त्या कुक्कुट पक्षाचं त्यांना स्थलांतर कुठे दुसऱ्या पोल्ट्री शेडमध्ये करता येईल का, याच्यासाठी त्यांनी जागा शोधून ठेवली पाहिजे आणि तिथे वेळेमध्ये स्थलांतरित केलं पाहिजे जेणेकरून कुक्कुट पक्षी बुडून मृत्यू होणार नाही. आणि खाद्याचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे खाद्य आहे हे आपल्याला उंचावर ठेवणं आवश्यक आहे, कारण कुक्कुट पक्षी गृह ज्यांचं असते ज्यांच्याकडे कुक्कुट पक्षी त्यांच्याकडे खाद्य साठवून केलेलं असते, परंतु पावसाचं पाणी शेडमध्ये शिरल्यानंतर त्याचं जे खाद्य आहे ते खाद्य भिजते आणि भिजल्यानंतर ते खराब होते, त्याच्यामुळे ते खाद्य हे त्यांनी उंचावर ठेवलं पाहिजे ज्या ठिकाणी ते पावसाच्या पाण्यामध्ये भिजणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्याला योग्य खाद्य कुक्कुट पक्ष्यांना पुरवता येईल.
1: आता माझा एक असा प्रश्न आहे की बदक पालन करणारे जे पशुपालक आहेत तर सर्वसामान्यपणे बदकांना सोडलं जातं खाण्यासाठी, तर अशा वेळेला बदकांचं कसं संरक्षण करायला हवं?
0: बदकांना अशा वेळी कसं की ते वाहून जातात पूर आल्यानंतर तर त्यांना आपला बंदिस्त करून ठेवायला लागेल, कारण पुरामध्ये पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि बदक त्याच्यामध्ये भरपूर वाहून जातात आणि आता ज्या पुरामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर जनावर वाहून गेलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याला सुरक्षित ठिकाणी उंच जागी ठेवून किंवा त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून आपण ठेवू शकतो ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही.
1: बरं, म्हणजे जसं कुक्कुट पालक जे आहेत ते खुराडी बनवतात कोंबड्यांची, त्या पद्धतीने पूरजन्य परिस्थितीमध्ये बदकांची व्यवस्था करायला हवी.
0: निश्चितच.
1: दूध देणाऱ्या जनावरांची कशी काळजी घ्यायला हवी?
0: आता दूध देणारे जे जनावर असतात त्यांच्या शरीराला पोषक द्रव्यांची खूप आवश्यकता असते, म्हणजे त्यांच्या शरीराच्या आरोग्यासाठी असते त्याचबरोबर दूध तयार करण्यासाठी सुद्धा असते, तर त्यांना स्वच्छ पाणी कसं मिळेल यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, संतुलित आहार आपण दिला पाहिजे, त्यानंतर त्यांचं दूध हे नियमित आपण काढलं पाहिजे. जर दूध जर काढलं नाही वेळेवरती तर त्यांच्या दुधाच्या सडाला सूज येते, कासेला दहा तयार होतो, कासेमध्ये मस्टायटिस सारखे आजार होतात, सडामध्ये इन्फेक्शन होते, तर आपण नियमित दूध काढलं पाहिजे. दूध काढल्यानंतर कास जी असते ती स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना कास दहा आजार होणार नाही.
1: बरं, पूरजन्य परिस्थितीचा धोका तर आहेच, पण मग पुरा

0: मध्ये काही पशूंचा जर मृत्यू झाला तर त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावली पाहिजे?
1: निश्चितच, जेव्हा पुरामधून पशुधनाची हानी होते त्यानंतर त्याचं जे बॉडी असते ती डिकम्पोज होते, म्हणजे ती कुजायला लागते आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरण्याचा धोका असतो. म्हणून पशुपालकाने साधारण 7 फूट ते 15 फूट खोल खड्डा खणावा, त्या खड्ड्यामध्ये त्यांनी मीठ आणि चुना हे फवारून तो खड्डा वरती माती टाकून ते शव जनावराचं गाडावं, जेणेकरून त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही, ते कुजणार नाही आणि त्याच्यापासून संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरणार नाही.
0: बरं, पुरात वाहून गेलेली काही जनावरं असतील तर अशा जनावरांचं आपल्याला शव तर मिळणार नाहीये, तर मग त्यामुळे पाण्यामध्ये काही संसर्ग होण्याची शक्यता असते का?
1: पाण्यामध्ये संसर्गजन्य होऊ शकते, कारण आपले जे बोरवेल्स असतात ते दूषित पाणी त्या बोरवेलमध्ये जाते आणि आपण त्या बोरवेलमध्ये पाणी पित असतो, मग अशा वेळी आपण ते पाणी उकळून पिलं पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्याच्यातील सर्व बॅक्टेरिया हे सर्व मरतात, त्याच्यामुळे तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे.
0: बरं, शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून अशा परिस्थितीमध्ये कोणत्या सुविधा देता येतात?
1: निश्चितच, आपण शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना येत असतात त्याकडे पशुपालकांनी लक्ष दिलं पाहिजे. व्हॉट्सअपवरती काही शासनाचे ग्रुप्स आहेत ज्याच्यावरतून माहिती येत असते, त्या ठिकाणी पशुपालकांनी त्याप्रमाणे त्याला फॉलो केला पाहिजे. शासन सांगते की आम्ही मोफत लसीकरणाचे शिबिर आयोजित करत आहोत, औषधोपचाराचे शिबिर आयोजित करत आहोत, गोठा निर्जंतुक करण्यासाठी औषधं शासन उपलब्ध करून देतात, रोग होऊ नये त्यासाठी लसीकरण शिबिर आयोजित, त्याच्यामध्ये पशुपालकांनी सहभाग घेतला पाहिजे जेणेकरून आपले जे पशुधन आहे त्याचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. कधी कधी जनावर पशुधन हे वाहून जातात, मग अशावेळी त्याचे पंचनामे हे तलाठी, ग्रामसेवक व पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने केले जातात, तर अशावेळी त्यांनी ते पंचनामे हे करून घेतले पाहिजे. याच्यामध्ये जनावरांना, गाई म्हशींना, शेळ्यांना काही त्यांची नोंदणी पशुसंवर्धन विभागातून केली जाते, त्यासाठी त्यांच्या कानामध्ये 12 आकडीचा नंबर हा मारला जातो आणि त्यांची नोंद केली जाते. तशी नोंद वेळोवेळी पशुपालकांनी आपल्या जनावरांची पशुसंवर्धन विभागात केली पाहिजे, जेणेकरून जर त्याचं जनावर वाहून गेलं तर ते शोधण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला मदत होते की बाबा ह्याच्याकडे 2 जनावर होते आणि त्याची नोंद आहे, परंतु जेव्हा ते पशुधन वाहून जाते त्यानंतर ती नोंद ही कुठल्या आधारावर त्याला नुकसान भरपाई द्यावी यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, म्हणून पशुपालकांनी आपल्या जनावराला कानात बिल्ला मारून त्याची नोंदणी पशुवैद्यकीय दवाखान्यात वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
0: बरं, आता लसीकरणाबद्दल तुम्ही म्हणत होता तर हे लसीकरण कधी करणं आवश्यक आहे?
1: पशुसंवर्धन विभाग यांचं लसीकरणाचं शेड्यूल असते, त्या शेड्यूल प्रमाणे ते पशुपालकांना सांगत असतात. तर सध्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लंपी आजाराचं लसीकरण सुरू आहे, तर सर्व पशुपालक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून लंपी आजाराचं, गाई गोवंशाचं लसीकरण करून घ्या. त्यानंतर 13 ऑगस्ट नंतर आपल्याकडे फूट अँड माउथ डिसीज म्हणजे लाळ्या खुरकूचं लसीकरण सुरू होणार आहे, तर त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता.
0: बरं, आणि हे विनामूल्य असतं?
1: ह्याच्यामध्ये फक्त सेवा शुल्क असते, ते तुम्हाला भरणं आवश्यक आहे.
0: बरं, पूरग्रस्त भागातील पशुपालकांना आपण कोणता संदेश द्याल?
1: पूरग्रस्त भागातील पशुपालकांना मला संदेश आहे की नैसर्गिक जी आपत्ती आहे ती आपल्याला टाळता येत नाही, परंतु त्याचं आपण योग्य नियोजन, वेळेवर जनावरांचं स्थलांतर, स्वच्छ पाणी, सुरक्षित चारा, नियमित जनावरांचं लसीकरण, जंतनिर्मूलन व पशुवैद्यकाचं मार्गदर्शन हे जर आपण घेतलं तर आपली मृत्यू आपण कमी करू शकतो आणि निश्चितच आपले पशुधन सुरक्षित राहण्यासाठी मदत होऊ शकते.
0: श्रोते हो, नैसर्गिक आपत्ती टाळणं हे नक्कीच आपल्या हातात नाहीये, पण त्याचं योग्य नियोजन जर आपण केलं आणि वेळेवर पशुधनाची काळजी घेतली तर आपल्या पशुधनाचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणं हा एकमेव पर्याय आहे. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या सर्व पशुपालकांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण नैसर्गिक आपत्तीत पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या एसआयआर प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या संसदेनं मंजूर केल्या. डेटा सेंटर्सना करात सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं. जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक राज्यसभेत गदारोळातच मंजूर झालं. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: जन्म या मृत्यू सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
1: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. देशभरात यंदा 1 मार्चपासून उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत लेखी उत्तरात देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवली असल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. या योजनेत 19 लाखांहून अधिक कुटुंबांचं वीज बिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारतानं 2019 ते 2026 या कालावधीत 36 देशांमधून 274 फरार गुन्हेगारांना देशात परत आणल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे. गेल्या

वर्षात 401 फरार गुन्हेगारांविरोधात इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. तसंच सरकारनं सुरू केलेल्या भारत पोल प्रणालीमार्फत 1400 अधिक संस्था इंटरपोलशी जोडण्यात आल्या आहेत. ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल पुराव्यांच्या मदतीनं नाव आणि ओळख शोधून परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा ठावठिकाणा शोधण्यात सरकारला यश आल्याचंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. यापूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. POP अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंतीही सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादात राज्य सरकार POP मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात POP मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्ट कडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील. यामुळे आयोगातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाली निघतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 1983 त्यांनी प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा, 2022 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी DY पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर

हा महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. देशातल्या ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून ग्राहक व्यवहार विभागाला 5 वर्षांपूर्वी जितक्या तक्रारी येत होत्या त्यापेक्षा 5 पट तक्रारी सध्या येतात अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज दिली. दर महिन्याला वस्तूंची दुरुस्ती आणि बदली वस्तू देण्यासाठी 3 लाखापेक्षा जास्त तक्रारी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 15व्या फिक्की मास्मराईज कार्यक्रमात त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. देशात विविध चाचण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आणखी कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर सरकार करणार आहे असंही खरे यांनी सांगितलं. भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिमस्टेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारतानं निमंत्रण दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रस्तुति रमेश गोखले की।
1: आज के फनकार।

अस्मिता वाहिनीचे प्रसारण आता समाप्त होत आहे. उद्या सकाळी 5:50 अस्मिता वाहिनीचे प्रथम प्रसारण सुरू होईल. मधल्या काळात आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे कार्यक्रम ऐकू शकता. पुढील भेटीपर्यंत नमस्कार. जय हिंद.